0: किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णय क्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: मला पण आज इकडे

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार सखी संदे.
1: हो,
0: मी नीलम बोलतीये.
1: बर,
0: आपला मनातली वारी विषय आहे ना?
1: हो हो.
0: हा, तर मी पेठेत राहायला माझं बालपण गेलं, म्हणजे गुरुवार पेठेत, आणि तिथेच पालख्या येत ना आमच्या इथे. आमच्या आजोबांपासून आमच्या घरात वारकरी लोक येतात, जेवतात, आणि आम्ही पण दरवर्षी पालखीला जातो करतो. आणि मला लहानपणापासून, माझे आजोबा आहेत ना, ते आमच्या मंडळात, आधी मंडळ असायचे ना, तर मला ते ज्ञानेश्वरीच्या पारायणाला घेऊन जायचे. मी तिथेही जाऊन बसले. खूप लहान होते मी, म्हणजे ते मला सवय लागली ती तशीच. तर ते नेहमी म्हणायचे मलाही, कधीतरी जायचंय कधीतरी जायचंय. तर पप्पा नेहमी म्हणायचे, तू लहान आहेस, तू लहान आहेस. पण शेवटी मी म्हटलं, बा मला एकदा तरी जायचं. ते मला एकदा नाही, मला 4 वर्ष वारीला जायचं योगाला, जे पूर्ण नाही केली. म्हणजे आमच्या पुण्यापासून, ते जिथे पासोडा विठोबापासून निघते ना आपली पालखी, तिथून मी हडपसरच्या गाडीतळापर्यंत म्हणजे 4 वर्ष मी गेले. साधारण 2007-8-9-10 4 वर्ष गेले होते. त्यानंतर जॉबला लागले आणि मग वारी जी सुटली ती अजून सुटलीच माझी.
1: हो,
0: परत काही नाही झालं जाणं.
1: पण तेच, वारी जरी सुटली असली तरी मनातन वारी जात नाही.
0: बरोबर. हो, म्हणजे माहेर माझं तिकडचं आणि योगायोग माझं सासर आता इथे आळंदी जवळच आहे, पिंपरी चिंचवडला.
1: आणि लहानपणीची तुमची आठवण आहे वारीची, आणि लहानपणापासून आतापर्यंत वारीमध्ये अनेक बदल झालेत, तर तुम्हाला काय वाटतं काय बदल झालेत असं?
0: आधी कसं होतं मॅडम की वारकरी लोक ना, म्हणजे आधी स्पेसिफिक फक्त तेवढे वारकरी दिसायचे, पण आता हल्ली ना म्हणजे आयटी वाल्यांमुळे किंवा नुसतेच दिखावा करणारे लोक खूप वाढले. म्हणजे मी खरं मनापासून सांगते, म्हणजे वारकरी लोक ना 70% ती श्रद्धेने असतात, 10% फक्त फिरायला जात असतील, आणि 10-20% आज फक्त रील काढायला. आणि मी इथे गेलो, तू कुठपर्यंत गेला, म्हणजे फिरत
1: वारीची जी श्रद्धा आहे किंवा वारीची जी ओढ आहे ती मात्र शतकानुशतकाची आहे, त्यामुळे या गोष्टी कमी होतीलही नंतर, किंवा असंही होईल की त्यांना या गोष्टी करत करत वारीची आवड लागून जाईल.
0: बरोबर.
1: असं आहे,
0: मी मम्मी पप्पा माझी बहीण माझा भाऊ आम्ही सगळेच जायचो तिथल्या तिथे. पण माझ्या मम्मीची 8 पर्यंत ती अखंड वारी चालू आहे. आता यावर्षी ती थोडं वाढावं म्हणून ती 7 वर्षापर्यंत गेली.
1: वा, वारी तिची काही ऊर्जा मिळते ना ती वेगळीच असते. आणि खूप छान तुम्ही अनुभव सांगितलात. तुमची वारी पुढे कधीतरी सफल संपूर्ण होवो अशी तुम्हाला सदिच्छा देते.

0: नमस्कार सखी संदेश.
1: हाँ नमस्कार मैडम.
0: हाँ
1: मी डॉक्टर सरला जोशी बोलते है.
0: बोला.
1: रामकृष्णारी. मनातील वारी नसून प्रत्यक्ष अनुभवलेली वारी मी सांगणार आहे.
0: वा वा वा.
1: मी आळंदीत माझं वास्तव्य होतं 36 वर्ष नोकरीच्या निमित्ताने.
0: बर.
1: तर त्यामुळे तिथे आषाढी आणि कार्तिकी दोन्ही वारी मी ती पाहायची. पण तेव्हा 15-16 दिवस रजा मिळणं मला शक्य नव्हतं. म्हणून मी ठरवलं की रिटायर झालं की पहिलं एकतरी ओवी अनुभवावी, तशी एकतरी वारी आपण अनुभवायची. कारण आपण माऊलींच्या ठिकाणी म्हणजे इतके वर्ष तिथे राहिलो आहोत, त्यामुळे रोजचं दर्शन वगैरे तर असायचंच. पण मग आता मला वारीच्या संदर्भात असं सांगायचं आहे की 2012 साली मी वारीला गेले आणि माऊलींच्या रथाच्या पुढे 4 नंबरची जी वारी असते शेडगे पंचमंडळाची, त्याच्यात मी सामील होते. तर आम्हाला वारीच म्हणजे वारीसाठी कसं वागायचं, काय काय जवळ बाळगायचं ह्याची आमच्या मिटिंग झालेल्या असतात आधीच. पण सर्व गैरसोयींचा वस्तुपाठ म्हणजे वारी असते.
0: बरोबर बरोबर.
1: कारण आपल्याला काही सवय असते, 1 किलोमीटर सुद्धा सहसा आपण चालत नाही. त्यातून चाकरमाने लोकांना तर फारच वाहनाची सवय असते म्हणजे. तर आता याच्यात 25-25 किलोमीटर 20-20 किलोमीटर रोज चालायचं हे सोपं नव्हतं. पण ती एक भक्तीची जे भक्तिमय वातावरण आणि भक्तीची ओढ, पांडुरंगाला भेटण्याची ओढ, याच्यातनं या सगळ्या गोष्टी अगदी गौण वाटतात.
0: खरंय.
1: आणि मी ते आता अनुभवलेलं आहे म्हणून मी सांगते सगळं. आणि म्हणजे खायला कोंडा आणि झोपायला धोंडा असं असलं तरी अगदी पडल्या पडल्या आम्हाला म्हणजे इतकी गाठ झोप लागायची की गजर झाला की मग आम्ही उठायचो लगभग 1-1.5 वाजता रात्री आंघोळी करावी लागायची आम्हाला. कारण पुरुष मंडळी सगळी उठायच्या आत सगळ्या स्त्रियांच्या आंघोळी झाल्या पाहिजेत असं असायचं. कारण टँकरच्या खाली आंघोळी कराव्या लागतात बऱ्याच ठिकाणी.
0: बरोबर बरोबर.
1: हा कारण तुझे बाथरूम वगैरे काही बंद बाथरूम वगैरे मिळत नाही. आणि आपल्या शारीरिक विधी ज्या असतात त्याच्यासाठी सुद्धा शेतं वगैरे गाठावी लागतात. तर सुरुवातीला आम्हाला खूपच हे अवघड वाटत होतं. पण त्या खरोखरीच त्या वातावरणात या सगळ्या गोष्टी अतिशय क्षुल्लक वाटतात. पायाला फोड यायचे, सूज यायची, सगळं व्हायचं. पण त्या पांडुरंगाची ओढच इतकी प्रचंड या सगळ्या गोष्टींचा विसर पडायचा. त्यातून ते वाखरीच्या तिथे सगळी जण सगळ्या दिंड्या पोचतात आणि तिथे जे मोठं रिंगण होतं गोलाकार रिंगण, तसंच भंडी शेगाव म्हणून एक आहे त्या ठिकाणी उभं रिंगण एक होतं आणि शेळ्या मेंढ्या घेऊन त्यांचं एक रिंगण असतं. हे तर विशेषच आहे म्हणजे. अशा सर्व ह्याच्यामध्ये जाऊन पाहिल्यानंतर फक्त एकच ध्यास, एकच आस, कधी पोचेल पंढरपुरास.
0: वा.
1: एवढंच वाटायचं फक्त. आणि खरंच प्रत्येकाने ही वारी स्वतः अनुभवावी असं मला वाटतं. कारण आपलं जर मन तेवढं हे असेल, भावपूर्ण असेल, तर खरोखरच ही वारी अगदी अद्भुत आहे आणि ती प्रत्येकाने जरूर अनुभवावी. रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. फार सुंदर अनुभव तुम्ही सांगितलात आणि

0: वारीचं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. आणि एवढ्या सगळ्या कष्टातून त्रासातून जाऊन जेव्हा ते पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन होतं तेव्हा मनाची काय अवस्था होत असेल सांगता येत नाही.
1: हो ना मॅडम, आता मी बोलताना सुद्धा मला भरून येते सारखं.
0: हो
1: तुम्ही आणवत असेल आवाजात ना माझ्या.
0: हो हो
1: मॅडम, फक्त एकच रिक्वेस्ट आहे
0: हा,
1: की माझे माहेर पंढरी हे गाणं जर लावता आलं तर लावा.
0: अगदी नक्की नक्की.

0: नमस्कार
1: नमस्कार, मानसी कुलकर्णी बोलते.
0: बोला.
1: आजचा विषय वारी म्हणाली ना.
0: हो.
1: तर वारीची माहिती म्हणजे लहानपणापासून आम्ही पालखीची वगैरे माहिती ऐकलेली खूप, म्हणजे गावाला असल्यामुळे, सिन्नर तालुक्यातलं छोटं गाव, त्यामुळे

0: तिथे भरपूर वारकरी मंडळी असायची, त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून सवय वारी म्हणजे ऐकायची तरी सवय, जाणं झालं नाही वारीला. पण आता जशी जशी म्हणजे माझी मावशी होती, मावशी तरडगावला होती, तर तरडगाव आणि पलटण दोन्हीकडे पालखीचे मुक्काम असायचे, त्यामुळे ती सतत किस्से ऐकवायची आम्हाला. तर तेव्हापासून पालखीशी संबंध येत गेला आणि पुढे म्हणजे पुण्याला राहायला आल्यानंतर वगैरे पुण्यात तर पालखीचा मुक्काम असतोच, त्यामुळे लहानपणापासून वाटायचं खूप जावंसं, पण कधी झालं नाही. पण ज्या वेळेला वारी येते त्यावेळेला खूप असं ऐकलेलं किंवा वाचलेलं भरपूर, किंवा प्रत्येक जण म्हणायचं एकदा तरी वारी अनुभवायला पाहिजे, त्यामुळे ती ती जी काय मंडळी जशी चालतात जसं होईल तसं पाऊले चालत ही पंढरीची वाट म्हणत म्हणत आम्ही मनानेच चालत राहिलो शेवटपर्यंत. मी आतापर्यंत मनाने वारीतच असते आणि खूप आवडतं ऐकायला, वर्णनं ऐकायला, आकाशवाणीची वर्णनही आता ऐकायला मिळतात आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीमुळे, त्यामुळे त्याचंही खूप बरं वाटतं ऐकायला. आणि जो परवाचा जो उपक्रम होता कॉर्पोरेशनचा, पुणे कॉर्पोरेशनचा पसायदान, सामूहिक पसायदानाचा, त्याच्यामध्ये पण आम्ही सहभागी झालेलो होतो सगळे. पण ते खूप चांगला म्हणजे त्यासाठी खरं तर पुणे कॉर्पोरेशनचे आभार, एवढा चांगला उपक्रम सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवला गेला. म्हणजे पुणे ह्याच्यापर्यंत म्हणजे नाशिक वरनं वगैरे सुद्धा आम्हाला लिंक मिळाल्या त्याच्या.
1: खूप लोक सहभागी झाले त्यामध्ये. आणखीन ती विश्वशांतीची प्रार्थना आहे ना,
0: विश्वशांतीची प्रार्थना,
1: त्यामुळे आता जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यासाठी विश्वशांतीची प्रार्थना करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा ही समूहाने प्रार्थना केली जाते ना तेव्हा त्याचा प्रभाव जास्त पडतो.
0: बरोबर आहे. माझ्या मुलालाही विठ्ठलाचं आवड आहे म्हणजे आवडतं त्याला, तो जात होता 2 वर्ष वारीला, या वर्षी त्याला जमलं नाही, म्हणजे ऍटलिस्ट तो स्वारगेट हडपसर पर्यंत जात होता, फार नाही जमलं त्याचंही, पण त्याला भजन किंवा असं विठ्ठलाची गाणी किंवा असं त्याला खूप आवडतं
1: ऐकायला.
0: त्यामुळे आम्ही तसे मनाने असतोच वारीमध्ये. आता मागे त्याच्या लागायचं नाही, पण निदान मनाने आपण वारीत असणं, आणि मला खरं तर सेवेची आवड आहे, मला सेवेची इच्छा आहे. महाराज कधी पूर्ण करून घेतील त्याचं ते माहित नाही. मला खूप इच्छा आहे की एकदा तरी, कारण मी थेरपिस्ट आहे, मला सेवा द्यायची आहे वारीमध्ये.
1: हो हो, नाही तुमची ही इच्छा नक्की पूर्ण होईल. आणि वारीमध्ये प्रत्यक्ष जरी गेलं नाही तरी वारकऱ्यांची सेवा करणं ही सुद्धा एक ईश्वर भक्तीच आहे.
0: खूप अगदी. आणि मला त्याच्यातच जास्ती म्हणजे आवडतं मला ते करायला, तिथेच आपल्याला विठ्ठल भेटतो.
1: खरंय खरंय,
0: कारण ते सगळे जण विठ्ठलमय होत असतात आणि त्यांची जी एनर्जी असते ती आपल्याकडे येते.
1: अगदी. तुम्ही फोन केला, धन्यवाद,
0: खूप बरं वाटलं.
1: थँक्यू.

0: नमस्कार.
1: हाँ नमस्कार ताई.
0: सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: हो हो हाँ थैंक यू. हाँ आज वारी बद्दल बोलायचं आहे ना.
0: हो हो.
1: तर ताई वारी म्हणजे काही पंढरीकडे निघालेली पावलं नाहीत असं मला वाटतंय. आणि वारीत म्हणजे खरं अनोळखी माणसं सुद्धा हाक मारून कोणी थकला तर त्याला हात देणे आणि श्रीमंत गरीब भेद नाही बघायच्यात.
0: हो.
1: आणि प्रत्येक जण दुसऱ्याच्या सुख दुःखाची काळजी
0: अगदी
1: हो ना. आणि माणुसकीची ओळख करून देतो अगदी विठ्ठल रूपाने आपल्याला. तर हा तर मला खूप आनंद झालाय माझा फोन लागलाय.
0: आपलं नाव नाही सांगितलं ताई तुम्ही.
1: हा माझं पद्मजा चंडक आणि मी पुण्याहून बोलते ताई. यावर्षी ना मी वारीत पण गेले होते म्हणजे पुणे ते खूप मोठं नाही पण पुणे ते हडपसर पर्यंत चालत त्यांच्या बरोबर तर इतका आनंद आलाय. तर मला तो तुमच्याशी अगदी शेअर करावा वाटला.
0: बरोबर. आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे की त्या वारीमध्ये भेदाभेद काहीच नसतो.
1: काही
0: जात धर्म पंथ इवन स्त्री पुरुष भेद सुद्धा नसतो. सगळे एकमेकांना माऊली म्हणतात, एकमेकांना हात देतात, एकमेकांना साथ देतात.
1: साथ देतात म्हणजे मला तर ते खूप इतकं छान वाटलं ना.
0: आणि जसे जसे वारकरी पुढे जातात तसं आपलं मनही तिकडे त्या दिशेने जायला लागतं.
1: अगदी आता पुढे ना फक्त वारी करताना एक मात्र खूप जाणवला हो. खूप ठिकाणी असे म्हणजे चहा पिलेले थर्माकोलचे ग्लास, केळ्यांची केळी खाल्लेली सालं आणि प्लास्टिकच्या बाटल्या ह्याच थोडस मात्र वाटलं की हा ते थोडस
0: थोडी स्वच्छता आपणच म्हणजे वारीत असल्या सामील झालेल्या लोकांनी ती पाळली पाहिजे. आणि काय असतं नंतर स्वच्छता दूत करतात हे काम पण त्यांचं काम आपण कशाला वाढवायचं ना.
1: वाढवायचं
0: त्यांना उलट मदत होईल आपण जर कमी स्वच्छता केली तर.
1: बाकी मला सगळा आनंद पण हा एक संदेश की बाबा प्रत्येकाने नाही का थोडस काळजी घेतली तर खूपच छान वाटेल.
0: बरोबर.
1: म्हणजे मला तर अगदी असं वाटतं की जगात सगळे प्रवास असतील पण माणूस बनवणारा प्रवास म्हणजे तो फक्त पंढरीची वारी.
0: वा वा वा काय बोललात तुम्ही.
1: खूप छान वाटलं.
0: मनापासून धन्यवाद.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: नमस्कार.
5: हा नमस्कार.
4: हा सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
5: हो हो, मी पुण्याहून पुष्पलता विलास चंद्रचूड बोलते.
4: हा बोला ताई.
5: हा वारीबद्दल बोलायचं आहे ना. वारीबद्दल खरं म्हणजे भक्तिमय वातावरणाचं मला खूप आकर्षण आहे. मी वैदणला राहत होते 11वी 12वीत असताना. 3 मैल आधी स्वागतासाठी गेलो आणि त्यांनी पालखी बरोबर चाललो तर ते वातावरण, ते भक्तिमय वातावरण इतकं आवडलं की असं ठरवलं की आपण वारी करू. हा पण काय, शिक्षण नोकरी आणि मग लग्न वगैरे झाल्यावर करू म्हणत सगळे दिवस असेच चालले. आणि मग प्रत्येक वेळ म्हणायचं मुलांची परीक्षा झाल्यावर जाऊ, लग्न झाल्यावर जाऊ असं करत दिवस झाले. आणि आता असं वाटतं की आवा गेली पंढरपुरा, वेशी पासून आली माघारा.
4: हो
5: असं झालं माझं. हो
4: खरं.
5: आणि मग आणि मग ते सगळं आता त्याचा सावतामाळी म्हणतो की कांदा मुळा भाजी हीच माझी अवघी विटाबाई. तसं माझं घरामध्ये सगळा वेळ गेला, म्हणजे कर्तव्य केलंय सगळं, त्याच्यामुळे काही असं वाटत नाही, कर्तव्य पूर्ती झालेली आहे. पण आता जायचं म्हणलं तर शरीर साथ देत नाही. हा मग आता असं ठरवलंय की जे संत वचन आहेत ती आपण अंगी बांधवायची. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, जे काय रंजले गांजले त्याची म्हणे जे अपुले. आणि तसंच जे दया करणे पुत्रासी तेच दासा आणि दासी.
4: बरोबर.
5: हे दोन तरी अभंगातल्या ओळी मी जीवनात आणण्याचा प्रयत्न करते. जे आता आमचं वय झाल्यामुळे जे मला मदत करणारे आहेत घरामध्ये, आपल्याला सहाय्य करतात, त्यांची काही दुःख असतील, त्यांना काही कमी पडत असेल ते देण्याचा विचार मी करते. असं आहे, त्याला विठ्ठलाला भेटलं, कळसाचं दर्शन घेतलं तरी त्यांना विठ्ठल भेटतो. तसंच आता आपण म्हणायचं घरी बसून जे आपल्या घरात वृद्ध आहे त्यांची सेवा करणं, असं करूनच मग मी माझं समाधान करून घेतलं की तेच माझे विठ्ठल रखवाई. असं करून सगळं जीवन आता मी 75 वर्षाची झाली आहे तर असं. हा त्यामुळे आणि तुमच्याशी बद्दल बोलायला मिळालं त्यामुळे फार आनंद वाटला.
4: धन्यवाद ताई, खूप छान वाटलं. आणि तुमची मनातली वारी, तुमची ही सेवा वारी जी आहे ती चालू राहू दे, हीच सदिच्छा.

0: नमस्कार.
1: हॅलो.
0: हा, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: मी राजश्री पटवर्धन. पंढरपूरची वारी याच्याबद्दल सांगायचंय ना.
0: हो,
1: पंढरपूरची वारी अशी असावी की त्याच्यात तरुण लोक असतील त्यांनी मदत करावी म्हणणाऱ्या लोकांना. म्हणजे करतातच असं नाही असं नाही, पण तरी सुद्धा माझं मत आहे.
0: बरोबर. तुम्ही वारीला गेला होतात का कधी?
1: नाही नाही गेले नाहीये, पण तरी सुद्धा मदत करावी असं माझं मत आहे.
0: हो बरोबर आहे. नाही, मदत तर करायला हवी. मदत सगळेच एकमेकांना वारीमध्ये करतात. तिथे काय म्हणतात ना, सगळा वैष्णवांचा मेळा असतो, त्यामुळे काही भेदाभेद नसतो तिथे. आणि अगदी आपल्यापेक्षा म्हातारी मंडळी सुद्धा इतकी भराभरा चालताना दिसतात की खरंच यांना मदतीची गरज आहे का असं वाटतं. उलट त्यांचीच मदत आपल्याला होते. चला माऊली इकडून, चला इकडे चढा, आम्ही आहे बरोबर असं सांगतात ते आपल्याला. आणि सगळेजण तुम्ही म्हणता तसं तरुणांनी जास्त सहभाग घेतला पाहिजे वारीमध्ये, कारण वारीचं जे व्यवस्थापन आहे ते अतिशय अनुकरणीय आहे. म्हणजे तरुणांनी जर त्या व्यवस्थापनाचा अनुभव घेतला तर त्यांना तो आयुष्यात उपयोगी पडणार आहे. दुसरी गोष्ट, तरुणांनी जर वारीमध्ये सहभाग घेतला तर वारीचा उत्साह, वारीमधलं जे अजून एकत्र येणं आहे, जी समता आहे वारीतली, ती जास्त फळाला येईल. म्हणजे तरुणांच्या मनात सुद्धा समता, बंधुता हे भाव जागृत होतील. आणि वारीचा तोच उद्देश आहे. आणि समाजामध्ये जे दुफळी करणारे घटक आहेत त्यांच्यावरती ह्याचा जास्त चांगला परिणाम होईल जिथे समता जर आली तर. म्हणून तरुणांनी भाग घ्यायला पाहिजे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.
1: आणि त्यांच्यापासून आपण शिकू शकतो की एवढ्या वयात ते चालत जातात. 90-95 ची लोक.
0: हो,
1: म्हणजे
0: एखादा ध्यास जर घेतला तर त्या ध्यासापायी कितीही कष्ट सोसायची त्यांची तयारी असते. हेही जर गोष्ट तरुणांनी लक्षात घेतली तर ते पण एखादा चांगला ध्यास घेऊन त्याच्यापायी कष्ट सोसतील आणि आपलं उद्दिष्ट गाठतील. हे पण त्यांना त्यातनं शिकता येईल
1: असं मला वाटतं.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. फोन केला, धन्यवाद.

0: नमस्कार
1: नमस्कार, मी निलांबरी देशमुख बोलते. आज वारी बद्दल बोलायचंय ना.
0: हो हो हो
1: हो. वारी हा दरवर्षी होणारा एक अभूतपूर्व सोहळा आहे, म्हणजे ज्याची कुठे जाहिरात नसते, फ्लेक्स नसतात, कुणाला निमंत्रण नसतात, पण ठराविक मंडळी विठुरायाच्या ओढीने एकत्र येतात आणि विठुनामाचा गजर करत देहभान हरपून याला जातात पंढरीला. अतिशय सुंदर हा प्रकार आहे. आणि वारी म्हणजे वारी वारी जन्म मरणाते वारी असं मला कुठेतरी वाटतं. एकदा तरी वारी घडावी, अर्थात आपली शरीर प्रकृती वगैरे सगळं, आपल्याला शहरी माणसांना हे सगळं जमतच असं नाही, पण तरी वारी हा असा एक प्रवास आहे की तो आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो.
0: हो,
1: की जिथे व्यवस्थेचा नाही तर अवस्थेचा विचार केला जातो.
0: वा.
1: आणि मला तर कुठेतरी असं वाटतं, म्हणजे वारीबद्दल तुम्ही जे आम्हाला विचारलं की काय वाटतं तुम्हाला वारीबद्दल, तर वारीबद्दल असं आहे की समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितलंय की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, तर ती वारी घडली पाहिजे आणि ती सततच घडली पाहिजे. ही वारी आहे हे छान, ही वारी अतिशय उत्तम आणि इतकं छान वाटतं ना, होते अगदी असं ऊर भरून येतो की किती ही माणसं देहभान हरपून. आणि एक मी मागे वाचनात माझ्या आलं होतं की एक शहरी स्त्री आणि ग्रामीण भागातली स्त्री त्यांची दिंडीत ओळख होते, आणि त्या शहरी स्त्री आजीबाईच असतात दोघी, त्यांच्या चपला हरवतात पंढरपूरला गेल्यावर. तर ती ग्रामीण भागातली स्त्री म्हणजे त्या शहरी भागातल्या बाईंच्या घरचे लोक त्यांना घेऊन जायला आलेले असतात. ती ग्रामीण भागातली बाई म्हणते, अगं माझ्या चपला घालून आता तू जा, मी अजून 2 दिवस आहे पंढरपुरात, मग मी घेईन आणि घालून जाईन परत. त्या आजी कावऱ्या बावऱ्या होतात की अगं तुला नको का, तर ती बाई त्यांना मिठी मारून म्हणते की अगं आपण जे येतो ना पंढरीला, तर मनातला विठ्ठल जागा करण्यासाठी आणि जागा ठेवण्यासाठी येतो. किती छान तत्वज्ञान आहे, अगदी सोप्या भाषेतलं.
0: खरंय खरंय.
1: हो की नाही?
0: अगदी खरंय.
1: फारच सुंदर, म्हणजे हा विषय फार तुम्ही छान निवडलाय.
0: नाही, आणि प्रत्येकाच्या मनात वारी असते, प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा स्वतःचा शोध घेण्याची इच्छा असते. तुम्ही म्हणता तसं वारी ही बाहेर जरी असली तरी ती मनात आत डोकवण्याची वारी व्हायला हवी.
1: हो हो हो, अगदी आत्मशोधन झालं पाहिजे वारीच्या निमित्ताने.
0: खरंय. आणि ती अखंड चालू राहायला हवी.
1: अगदी अगदी. तर ते अंतर्मुख होऊन जे आपण, आपल्याला संतांनी जे सांगितलंय की अंतर्मुख होऊन तुम्ही

0: विचार करा की आपण कुठल्या अवस्थेत आहोत. आपण काय काय शहरी माणसं आपण म्हणजे सगळेच थोड्याफार प्रमाणात आपली जीवनशैली अशी असल्यामुळे आपण व्यवस्थेचा विचार करतो, बसायला आहे का, उठायला आहे का, खाली बसता येत नाही त्यांना, खुर्ची आहे का, अमुक आहे का. पण तरी सुद्धा तेव्हा जेव्हा ते वारकरी असे ठराविक ठिकाणी उतरतात, ते कसे झोपतात, म्हणजे ते वारकरी म्हणतात की रात्री येऊन विठू माऊली आमच्या पायावर फुंकर घालते किंवा आमचे पाय चेपून देते. ते किती गोड हा प्रकार आहे बघा ना, किती माऊली आहे आणि ती माऊली आपल्या लेकरांना कुठलाच त्रास होऊ देत नाही हे वारीतून जाणवतं. म्हणजे
1: देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला मदत करतो. वारकरी एकमेकांची सेवा करतात, एकमेकांना माऊली म्हणतात. बरोबर आहे तुमचं म्हणणं.
0: कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, ही सर्व समभाव जो आहे सर्वांच्या प्रती तो आपल्याला वारी शिकवून जाते दरवेळेला.
1: खरंय खरंय. खूप छान बोललात तुम्ही, फोन केला, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार ताई. नमस्कार.
0: हो
1: आपला विषय वारी मना मनाची ना.
0: हो.
1: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या नावाच्या गजरामध्ये कानात गुंजणारा आवाज म्हणजेच वारी असते. आणि लोकांची विठोबावरती नितांत श्रद्धा प्रेम आणि एकमेकांची भक्ती कोणी कोणाला न बोलवता असंख्य जनसमुदाय एकमेकांना माऊली संबोधत वारकरी हे आषाढ महिना लागण्याच्या आधीच निघून सगळेजण आषाढी एकादशीला पोहोचतात. सर्व संतांची मांदी आई ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताबाई रामदेव हे सगळे सर्व

0: वर्षी हा सोहळा याची देही याची डोळा पंढरपूरला जाऊन सगळे एकत्र भक्तीमध्ये लीन होऊन हा सोहळा अनुभवतात. आणि संतांच्या संगतीत देवाला देवाच्या भेटीला जाणे ही महाराष्ट्राची आध्यात्मिक संस्कृती आहे. या वारीमध्ये काही एक वाचिक साधना होत असत. या वारीमध्ये आंतरिक ओढ देवाला काही न मागता मिळते अशी वैभवशाली आपली ही परंपरा आहे. आणि जे जे भेटे ते मानिले भगवंत, जिथे आपण पाहिले तिथे आपला परमात्मा दिसतो, तिथे विठ्ठल दिसतो. हा शुद्ध भाव, श्रद्धा आणि सातत्य ही वारकऱ्यांमध्ये टिकून राहते हे आपल्याला दरवेळेस दर वारकऱ्यांमध्ये हे दिसून येतं. आणि देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, म्हणजे देह टिकला काय नाही टिकला काय, पण म्हणजे आपली पर्वा न करता लोक अनुकूल परिस्थिती असो किंवा नसो, पण भीतीचा भाव त्यांचा दृढ असतो, डळमळीत होत नाही. असं आपलं राज्य समृद्ध असे आणि विठ्ठलाचे साकडे घालून ते पूर्णत्वास पांडुरंग नेतो ही त्यांची जी भक्ती आहे ती आपल्याला इथे जाणवते. आणि दोघं तिघ वारकरी जर माणसं भेटले तर भांडण होतात, पण कलह तंटा होतो, पण एवढा मोठा असंख्य जनसमुदाय हा एकोप्याने बांधिलकीने राहतात असतात. हा सोहळा भक्तीचा आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. ह्या सोहळा पाहणे आणि अनुभवणे हे आपलं खूप मोठं भाग्य
1: आहे. खरं अगदी खूप छान विचार सांगितले तुम्ही ताई, पण तुमचं नाव नाही सांगितलं.
0: माझं नाव स्मिता शामराव देशपांडे.
1: बर, स्मिता ताई कुठनं बोलता तुम्ही?
0: मी वडगाव शेरीवरून बोलते.
1: बर
0: बर. आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी यावर्षी बऱ्याच जणांनी सायकल वारी पण केली, त्यामुळे त्यांनी असा संदेश दिला की शरीर चांगलं राहण्यासाठी आणि पर्यावरण पूरक आरोग्य संपन्नतेसाठी त्यांनी हा आपल्याला संदेश दिलेला आहे. हा, अशी ही वारी खूप सदैव आपल्याला. आणि हा जो पालखीचा सोहळा आहे, आपण प्रत्येक पालखी ही अगदी आर्द्रतेने सहभाग होऊन आपण त्याच्यामध्ये दर्शन घेतो आणि वाट काढत काढत जातो आपण तिथे अगदी. आणि त्याच्यामध्ये मी फुगडी खेळते, गाणं म्हणते, आणखी सगळ्यांबरोबर फेर धरून मी माझा आनंद आणि खूप मला किती दिवस हा सोहळा माझ्या डोळ्यासमोर जात नाही. असंख्य जनसमुदाय, नामस्मरण, खूप खूप आनंद देणार आणि छान वाटतं मला हा
1: सोहळा. आणि आता काय आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला टीव्हीवरनं सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घडू शकतं. आषाढी एकादशीच्या दिवशीची ती पूजा आपल्याला बघता येते, त्यामुळे आपण जरी जाऊ शकलो नाही वारीला तरी आपल्याला दर्शन मिळतं. आणि मुख्य म्हणजे वारकऱ्यांच्याच आपल्याला विठ्ठल दिसतो.
0: विठ्ठल दिसतो हे फार मोठं भाग्य आहे आपलं. आपण तिथे जातो, वारकऱ्यामध्ये सामील होतो, आणखी सगळ्यांचं दर्शन हे आपल्या पांडुरंगाच्या रूपानेच मिळतं, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे.
1: खरंय खरंय. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.

0: बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून मी आता तुमचा निरोप घेते.
1: सखी संदेश.

वारी मनामनातली हा फोन इन सखी संदेश कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता वेळ झाली आहे कार्यक्रम समाप्त करण्याची. मी यशश्री पुणेकर कार्यक्रम निर्मात्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: नमः गणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आताच आपण ऐकला कार्यक्रम वनिता मंडळ फोन इन सखी संदेश, पुणे विविध भारती 101 FM वरून. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचा 1:02 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
5: The next wave. The next wave.
4: सुरुवातीला ऐकूया स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं गीत. सलीम मर्चंट, नीती मोहन, शेखर राजवनी यांच्या स्वरात गीत संगीतबद्ध केलंय विशाल शेखर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या स्वरात, संगीतकार शंकर एहसान लॉय आणि चित्रपट टू स्टेट्स.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे तेरी बातों में ऐसा उलझा जिया. या चित्रपटातलं गीत, संगीत आणि स्वर आहे मित्राजी यांचा.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: डॉक्टर दूधभाटे नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक संकल्प, एकाच दिवसात 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विश्वविक्रमाचा प्रयत्न।
3: तुम्हालाही चष्म्यातून कायमची मुक्ती हवी आहे? मग आजच मोफत लेसिक पात्रता तपासणी करून घ्या। डॉक्टर दूधभाटे नेत्रालय, 15 वर्षांचा विश्वास।
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
7: यानंतर ऐकणार आहोत हर्षदीप कौर, जसली।

0: काने।
1: यानंतर ऐकूया लापता लेडीज या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या स्वरात। प्रशांत पांडे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे राम संपत यांनी।

0: हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
1: आयडिया, इथेच करूया पार्टी,
0: पिझ्झा पार्टी.
2: येस,
3: चल तुझं कार्ड आणि पिन दे.
4: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
0: नो शेअरिंग.
4: RBI सांगते, जाण पारवाना, सतर्क रहा.
5: डॉक्टर दूधभाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक संकल्प. एकाच दिवसात 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विश्वविक्रमाचा प्रयत्न.
6: तुम्हालाही चष्म्यातून कायमची मुक्ती हवी आहे? मग आजच मोफत लेसिक पात्रता तपासणी करून घ्या. डॉक्टर दूधभाते नेत्रालय, 15 वर्षांचा विश्वास.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
9: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
10: श्रोते हो, आत्तापर्यंत आपण ऐकली नवीन हिंदी चित्रपटातील गीतं. यानंतर आस्वाद घेणार आहोत नवीन मराठी चित्रपटातील गीतांचा. सुरुवातीला ऐकूया गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या स्वरात. चित्रपट लय भारी.

आता ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात, संगीतकार निलेश मोहरीर.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
4: यानंतरचं गीत आहे दगडी चाळ या चित्रपटातलं। अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं। स्वर आहे हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांचा।

0: आत्ता आपण ऐकलं क्लासमेट्स या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरात. यानंतरचं गीत या एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक संकल्प. एकाच दिवसात 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विश्वविक्रमाचा प्रयत्न.
2: तुम्हालाही चष्म्यातून कायमची मुक्ती हवी आहे? मग आजच मोफत लेसिक पात्रता तपासणी करून घ्या. डॉक्टर दूधभाते नेत्रालय, 15 वर्षांचा विश्वास.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
0: श्रोते हो, आता ऐकणार आहोत यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत वैशाली सामंत आणि राहुल वैद्य यांच्या स्वरात, संगीतकार निलेश मोहरीर.

श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत प्रियंका बर्वे यांच्या स्वरातलं आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत. गीत लिहिलं आहे वैभव जोशी यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी. ऐकूया हे गीत.

0: श्रोते हो, याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 2 वाजतात. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस, तर त्या अनुषंगाने सुरुवातीला ऐकणार आहोत

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलं काला बाजार या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीतकार होते SD बर्मन. आता ऐकूया आनंद बक्षी यांचं मुकेश यांनी गायलेलं हिमालय की गोद में या चित्रपटातलं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

याबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 2:15 होत आहेत. यानंतर काही क्षणातच हिंदीतून बातम्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: संसद का मॉनसून सत्र आज से शुरू। विपक्ष के हंगामे के कारण दोनों सदनों की कार्यवाही कई बार स्थगित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने संसद के मॉनसून सत्र के सार्थक होने की उम्मीद जताई। सर्वोच्च न्यायालय में आज राम मंदिर चढ़ावा चोरी मामले की निष्पक्ष जांच की मांग करने वाली याचिकाओं पर सुनवाई होगी। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने किशनौ में मोल्दोवा की राष्ट्रपति माया संधु के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की बातचीत की और मौसम विभाग ने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तथा जम्मू कश्मीर के कुछ हिस्सों में मूसलाधार बारिश का रेड अलर्ट जारी किया। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। दुपारचे 2:30 आणि 10 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम सप्ताह विशेष। यामध्ये ऐकूया कॅच द रेन या अभियानाविषयी कर्नल शशिकांत दळवी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे।
2: श्रोते हो नमस्कार। सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, प्रथम पावसाची प्रतीक्षा, त्यानंतर 2 दिवसात पडलेला प्रचंड पाऊस आणि आता पुन्हा पावसाची प्रतीक्षा। पावसाचा प्रत्येक थेंब सांभाळूया, साठवूया, कॅच द रेन हे माननीय पंतप्रधान यांनी केलेलं आवाहन, याविषयीच आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आपण आज आमंत्रित केलं आहे स्टुडिओमध्ये कर्नल शशिकांत दळवी यांना। पर्जन्यजल साठवण हे त्यांच्या कामाचं स्वरूप आहे। सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: यापूर्वीही आकाशवाणीवर या मुद्द्यासंदर्भात आपण बोललेलो आहोत, पाण्याच्या संवर्धनाबद्दल बोललेलो आहोत। कॅच द रेन हे जे माननीय पंतप्रधान यांनी केलेलं आवाहन आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल। काय म्हणतायत पंतप्रधान या आवाहनात?
3: हे आवाहन जेव्हा पंतप्रधानांनी केलं पण जेव्हा देशाचा मुखिया म्हणजे पंतप्रधानांनीच केलं म्हटल्यानंतर तेव्हा मलाही मनापासून आनंद झाला की निदान आता तरी ह्या कामाला चालना मिळेल। मी ह्या क्षेत्रात 2003 काम करतो रिटायरमेंट झाल्यानंतर। की प्रधानमंत्र्यांनी लॉन्च केलेली आहे, त्यांचं म्हणणं हेच आहे की जर आत्ता आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। आता बघा, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ह्याचं कसं होतं ते। की त्यांनी काय सांगितलं की पावसाचा प्रत्येक थेंब तो आपल्या अंगावर पडतो, घरावर पडतो, कुठंही पडतो, तो वाचवा। काय काय देशाची पॉप्युलेशन जी आहे, लोकसंख्या, शेवटी लोकसंख्येला पाणी लागतं, सगळ्यालाच पाणी लागतं
2: आणि गरजा पण वाढल्या,
3: आमच्या गरजा वाढल्या। आता आपलं अगदी बघायला गेलं अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही। प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे शेतीसाठी आपल्याकडे जेवढं पाणी आहे त्यातलं 70% पाणी जगभर, मी भारताबद्दल म्हणत नाही, हे फक्त शेतीसाठी जात, सगळ्यांनाच अन्न लागतो। त्याच्यानंतर इंडस्ट्री आली, याच्यात मी नोकरी करणार, आपण इथं आलात, जे प्रत्येकजण करत असतो, मग त्याच्यासाठी जवळपास 20-22% पाणी वापरलं जातं। उरलं किती? 8-10%। तेवढंच पाणी तुम्हा आमच्यासाठी आहे, म्हणजे डोमेस्टिक यूजसाठी पाणी एवढंच आहे। मग आता भारतात किती पाणी आहे? पाणी बोलणं हे जरा थोडंसं अवघड पडतं, परंतु देशावर पाऊस किती पडतो ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं।
2: शेतीही त्याच्यावर,
3: शेती त्याच्यावर आहे, इंडस्ट्रीसाठी येणारं पाणी, सगळ्या सगळंच पाणी,
2: आपलं अर्थकारण पण त्याच्यावर,
3: त्याच्यावर चालू, पाण्यावर सगळं आहे। हो,
2: शेअर बाजारही,
3: हो, पाणी गेलं, गायब झालं तर मग काय होईल, म्हणजे अवघड गोष्ट सगळ्यात। तर त्याच्यामुळं मग काय होतं की नेहमी प्रत्येक वेळेला म्हणत आलेले आहेत की बाबा तुम्ही पाणी जपून वापरा, परंतु ज्या व्यक्तीच्या तोंडून आलं ती व्यक्ती देशाची सर्वेसर्व आहे ह्या घटकेला, पंतप्रधान आहेत ते, त्यांनी सांगितलं। आणि त्यांनी नुसतं हेच सांगितलं नाही की तुम्ही पावसाचं पाणी जपून वापरा, जिरवा, म्हणजे पाण्याची पातळी वाढेल,
2: भूजलाची पातळी,
3: भूजलाची, म्हणजे स्पेसिफिकली भूजलाची पातळी वाढेल। शिवाय त्यांनी सांगितलं की पाणी रियूज करा,
2: म्हणजे
3: पुनर्वापर करा। पण त्यांची जे आव्हान केलं त्यातल्या या गोष्टी आहेत, हे तुम्ही करणं गरजेचं आहे। मग आता ह्याच्यासाठी आपण जर प्रथम बघायला गेलो, जसं मी म्हणाल होतो आपलं की पॉप्युलेशन आपलं आहे, पुण्यापासून सुरू करू आपण, देशाचं आपापत्याला लिंकच होऊन जातं। 47 ला आपण
2: स्वतंत्र झालो
3: आणि पहिली जनगणना 1950

0: झाली. आत्ता निजामनगरची तयारी सुरू आहे. तर 1950 झाली त्यावेळेला पुण्याचं पॉप्युलेशन 5 लाखाच्या आसपास होतं. आज 75 लाख आहे. बरं, एका माणसाला जे शहरातलं जर आपण राजकारण नाही जे गव्हर्नन्स बघायला गेलो तर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तेच बघतं ना, पाणी द्या रे, लाईट द्या, म्हणजे MSP वगैरे गोष्टी आल्या. पण हे बघण्यासाठी त्यांची जबाबदारी आहे आम्हाला किती पाणी द्यायचं. आणि हिंदुस्ताननं पण म्हणजे आपल्या देशानं पण ॲक्सेप्ट केलेलं आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे असं केलेलं आहे की शहरात राहणाऱ्या माणसाला 135 लिटर रोज पाणी दिलं पाहिजे आणि गावात राहणाऱ्या म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना 65 लिटर पाणी दिलं पाहिजे. असं हे गणित आहे त्याचं. तेवढं मिनिमम दिलं पाहिजे. दिलं जातं का हो? नाही दिलं जात.
1: सगळीकडे नाही दिलं जात.
0: ह्याला कारण पण तुम्हाला सांगतो. आता घ्या पुण्याचं, आपण परत पुण्यात येऊ. पुण्यामध्ये मुळा मुठा 4-5 नद्या आहेत फक्त, शिवाय तळी आहेत आणि धरणं आहेत. पानशेत धरण आहे, खडकवासला धरण आहे, वरसगाव आहे आणि
1: इकडे
0: टेमघर आहे. ही 4 अशी ही धरणं आहेत. पण त्याचं पाणी किती आहे हे ठराविकच आहे. हो, ती घागर जी भरलेली आहे या 5 धरणातनं भरणारी घागर रोज वाढली जात नाही किंवा आपण ती काय आणखी 1-2 घागरी तिथं ठेवूया असंही होत नाही. मग त्या घागरीतलं पाणी आता पुरतं का त्या घागरीतलं पाणी शेतीला पण जाणार, इंडस्ट्रीला पण जाणार आणि तुम्हा आम्हाला पण जेवढी गाव आहे त्यांना पण दिली जाणार. मग त्याच्यामुळं इथं प्रश्न सगळ्यात मोठा हा येतो, मग एवढ्या लोकसंख्येला पाणी आणायचं कुठून? म्हणून ही जी कल्पना आली की तुमच्या डोक्यावर म्हणजे तुमच्या छतावर, राहत्या घरी, नोकरीला जाता, त्याही बिल्डिंगच्या इमारतीवर, सर्वत्र शाळेत जाता, कॉलेजला जाता, त्या सर्व इमारतीच्या छतावर जे पावसाचं पाणी पडतं ते वाचवा आणि भूजला चिरवा. हा एक साधा सोपा त्यांनी सांगितला जो अजून म्हणजे मी 2-3 वर्षापासून काम करतो म्हणून सांगतो, एवढं कोणी करत नव्हतं.
1: पुण्यामध्ये ज्या नवीन इमारती उभ्या राहिल्या त्यांना ते कंपल्सरी आहे ना?
0: 2009 पासून मॅडम कंपल्सरी आहे. प्रश्न चांगला विचारला आपण. प्रश्न महत्वाचा काय आहे की कुणीतरी शिकवलं पाहिजे ना
1: आता कसं करायचं.
0: आता काय झालं की बिल्डिंगवर केलं जातं, तुम्ही आम्ही घर घ्यायला जातो, एक इच्छा असते बाबा स्वतःचं घर असावं. ती गेल्यानंतर तो सांगतो पण तिथं की बाबा आमच्या इथं आम्ही रेन वॉटर वॉशिंग केलेलं आहे, कचरा निर्मूलनासाठी कचरा कुंड सगळं केलेलं आहे. तुम्हाला मला माहीत नाही की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, कचराकुंडी म्हणजे काय, तिथं काय जातं, कसं केलं जातं. नॅचरली आपण म्हणतो ठीक आहे रे, कमिटी बघून घेईल. परिणामस्वरूप हा आहे की कर्णसाहेब तुमची आम्ही भाषणं ऐकतो आणि तुम्ही हे सांगता किंवा पेपरमधून अपील करता की जिथं जिथं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं जातं टँकर येत नाही. पण आमच्या इथं तर टँकर येतात आणि बिल्डर म्हणतो की आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. मग हे गणित कसं जोडलं जाणार? कारण इथं येतं, बिल्डरनं चुकीचं केलेलं नाही मी कधीच म्हणणार नाही. पण तिथं काय आहे की जशी पद्धत आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची एक पद्धत आहे, जसं घर बांधणीची एक पद्धत असते की 8 मजली करायची बिल्डिंग किंवा 2 मजली करायची बिल्डिंग, पाया किती मोठा पाहिजे, मजबूत पाहिजे, सगळं ठरलेलं गणित आहे. तसंच पावसाचं पाणी किती पडतं आणि कसं साठवायचं ते. आता पुण्यासारख्या ठिकाणी 750 मिलीमीटर वर्षात लॉंग टर्म ॲव्हरेज म्हणजे 100 वर्षाचा ॲव्हरेज काढला तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 750 मिलीमीटर पाऊस पडतो. 750 मिलीमीटरची ताकद काय आहे? इथं 750 मिलीमीटर पडतो, मुंबईला 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्येक ठिकाणी फरक आहे, प्रत्येक गाव वेगळं की फरक वेगळा. ह्याचा अर्थ असा आहे की पुण्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटच्या छतावर 75,000 लिटर पावसाचं पाणी पडतं. मुंबईमध्ये हाच प्रकार आहे, 2.5 लाख लिटर तोच छत, 1000 स्क्वेअर फूटचं छत, पण दोन्ही गावामध्ये पाण्याचे टँकर चालतात. ते पाणी वाया जातं.
1: खरं
0: बिल्डरनं पाईप लिहिलं असतो वरून खाली यावं म्हणून, का नाही तर मग छतावर पाणी साठेल, पण ते पाणी खाली येतं आणि म्हणजे कॉर्पोरेशनच्या गटारीमधून निघून जातं. म्हणजे एवढी मोठी संपत्ती नेचरनं दिलेली आपण माहीत नाही म्हणून कुणालाच दोष देत नाही मी, आपल्याला माहीत नाही. मग आम्ही काय सांगतो किंवा कार

कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे, वॉर्ड ऑफिसची जबाबदारी आहे. मी माझ्या वॉर्डमध्ये त्या लोकांनी मला विचारला गेलो, रेन वॉटर हार्वेस्टिंग कोण करते, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, ही तरी आम्हाला एखादं 2-4 पानाचं एखादं पापलेट द्या. कुठं नाहीच हो तो तरी काय म्हणणार, तो म्हणतो सर आम्हालाच माहीत नाही, आम्ही तुम्हाला काय देणार. म्हणजे ही जी मधली लिंक आहे ना ती नाही. ही पंतप्रधानांनी

0: पण ती पुरवली जात नाही. एकटा माणूस किंवा आमच्यासारखी जे लोक पुण्यात काम करणार आहेत, वेगवेगळ्या शहरात कामं करणार आहेत, ते अपुरे पडतात हो ते सगळी माहिती द्यायला. किती किती लोकांना द्या. मग हे आता तुमच्यासारखी संस्था आहे, आकाशवाणीनं आम्हाला बोलवलं, सांगितलं तुम्ही माहिती द्या. शेवटी पंतप्रधानांच्या ह्याच्यामध्ये मूळ काय आहे की जनजागृती करणं किंवा पाणी वाचवा ह्याचं जनजागृती करणं आणि जलजागृती करणं.
1: बरोबर.
0: म्हणजे जलामध्ये काय आलं, पावसाचं पाणी किती मिळतं ह्या गावामध्ये छतावर, आणि उरलेल्या पावसाचं जे दिलं जातं 135 लिटर, त्यातून सांडपाणी कसं तयार होतं आणि ते सांडपाणी वापरण्यासाठी मला काय काय करता येईल,
1: त्याच्यावर प्रक्रिया करून ते कसं वापरता येईल बागांमध्ये वापरता येईल,
0: कुठेही आपल्याला आपल्या गाड्या धुण्यापासून बागेसाठी म्हणा, पोछा करायला, फ्लश करायला, ह्या गोष्टीसाठी ते पाणी वापरता येतो.
1: बरोबर.
0: थोड्याफार प्रक्रियानंतर आता 135 लिटर प्यायचं पाणी जे PMC देते ते त्याचं नुकसान होणार नाही मग.
1: बरोबर.
0: हे त्यांनी सांगितलं हे करायला पाहिजे.
1: तर यातलं करण्यास शक्य आहे करण्यासारखी गोष्ट म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग.
0: बरोबर.
1: ह्याचे प्रयोग तुम्ही कसे केले तुमच्या सोसायटीमध्ये ते आधी ऐकूया. आणि आता पावसाळा सुरू होऊन काही दिवस झालेत, आता या मध्यावरती आपण काय करू शकू
0: ते
1: पर्जन्यजल साठवण करण्यासाठी तेही सांगा.
0: 2002 मार्चमध्ये मी सेवानिवृत्त झालं. लष्करात 32-33 वर्षे नोकरी करून पुण्यामध्ये सेटल झालो. विमाननगरला फ्लॅट घेतला. विमाननगरमध्ये अजून देखील पाण्याची टंचाई आहे, त्यामुळे टँकर खूप येतात. त्याच्यावर मी तिथे गेल्यानंतर मला कळलं की आम्हाला रोज 3 टँकर येतात. मिडल क्लास सोसायटी आहे, पैसे जास्त जातात. त्याच्यावर म्हणलं की ह्याच्यावर काहीतरी उपाय काय बघायला केले राज्यामध्ये किंवा शहरामध्ये कुठं हा रेन वॉटरचा प्रकल्प त्यावेळेला झालेला नव्हता. आर्मीमध्ये असताना मी राजस्थानमध्ये काय बघितलं होतं ते म्हणलो आपण वापरून बघूया. टीम तयार केली, छतावर किती पाणी पडतं हे बघितलं पाहिजे आपण. मग मी म्हणलो बाबा आपल्या तर छतावर किती पाणी पडतं, आमचं 12,000 स्क्वेअर फूटचं छत आहे, 3 बिल्डिंग आहे, सगळ्याचं 4,000 म्हणणं गेलं तर आपलं 12,000 स्क्वेअर फूट आहे. तर 1,000 स्क्वेअर फूटच्या छतावर जेव्हा 750 मिलीमीटर वर्षभरात पाऊस पडतो, 80% पाणी पावसाचं पाणी हे पावसाळ्यात पडतं म्हणजे 4 महिन्यात जून ते सप्टेंबरपर्यंत, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत, त्याच्यानंतर मग हिवाळी पाऊस उन्हाळी पाऊस वळवाचा पाऊस असं त्यावेळेला पडत जातं. असं म्हणून आपल्याला 750 मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे वर्षभरात 750 मिलीमीटर आलं, त्याचं गणित सोपं आहे. किंवा त्या गणितात जायला नको, आपण शाळेची मुलं पण सांगतील आपल्याला. पण त्यात काय आहे की 1,000 चौरस फूट छतावर 75,000 लिटर पावसाचं पाणी पडतं.
1: बापरे.
0: आता पंतप्रधानांच्या भाषणाचं कडं गिरो आपण 1 सेकंदसाठी, त्यांनी सांगितलं हे पाणी वापरा ना तुम्ही, तुम्हाला निसर्ग फुकट देतो, पैसे द्यायला लागत नाहीत मॅडम त्याला. आणि पाणी वाहत जाऊ नये त्याला तुम्ही कुठं सोडा की तुमच्या भूजलात सोडा. का प्रत्येक बिल्डिंग बांधताना पूर्वीच्या काळी PMC पाणी देत होती, आता PMC लोकांना पाणी द्यायला मिळत नाही तर ह्याला कोण पाणी देणार. मग त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बोर मारा आणि पाणी घ्या आणि त्याच्यावर बिल्डिंग बांधा. त्याच्यावर त्यांनी बिल्ड म्हणजे जशी मोठी बिल्डिंग छोटी बिल्डिंग त्याच्याप्रमाणे त्यांनी 1, 2, 3, 4 जशा मिळतील तशा बोर मारल्या आणि सोसायटी झाल्यानंतर तुम्हाला हँडओव्हर केली कमिटीला, राहा हे तुमच्या बोरवेल आहेत. आता त्या बोरवेल रिचार्ज करणं गरजेचं आहे. आपल्याकडे देखील जसं पंतप्रधान सांगितलं तसंच एक GR आहे, 2002 GR आहे, की तो त्याचं नाव आहे शिवकालीन पाणी साठवण योजना. त्यात हेच सांगितलं जातं की सगळ्या गव्हर्नमेंट आणि पब्लिक बिल्डिंग्सवर रूफ शब्द वापरला, रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि पाणी भूजलात जिरवा फिल्टरमार्फत, म्हणजे पाण्याची पातळी वाढेल. थोडक्यात काय त्यांची इच्छा तेच होत. तेच आता पंतप्रधानांनी सांगितलं की पॉप्युलेशन तर देशात आता 140 आहे, 36 कोटी होतं त्यावेळेला आपण जेव्हा स्वातंत्र्य झालं तर 36 कोटी कोटाना 140 कोटी क्रॉस झालेले आहेत, म्हणजे एवढ्या दिवसात 100 कोटीपेक्षाही जास्त पॉप्युलेशन वाढलं.
1: आणि पाऊसही अधिक लहरी झाला आहे.
0: पाऊस तर त्या पाऊस लहरी व्हायला ते कारण आता उडकायला नको, पण झाला हो का पाऊस लहरी झाला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळं झाडं तोडली, जागा पाहिजे ना घर बांधायला, रस्ता करायला, घर बांधायला, ऑफिसेससाठी, बिल्डिंग इंडस्ट्रीसाठी सगळ्या. आणि सगळ्यात पहिला बळी जातो तो झाडाचा. आणि मोकळ्या जागा गेल्या तिथं घरं आली, बिल्डिंग झाल्या, पाणी झिरपायचं प्रमाण कमी झालं. म्हणून आता सर्व सांगतात की बा तुम्ही पाणी झिरवून द्या, झिरवा भूजलात आणि ते वापरा.

0: हा आहे मूळ उद्देश.
1: आता पावसाळ्याचे 1.5 महिना झाला असं आपण म्हणूया, आणि या क्षणी जर कोणी ठरवलं की मला पर्जन्यजल साठवण आपल्या छतावरती करायचं आहे, तर तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी हाच सल्ला देईन की ठीक आहे, जवळपास 350 ते 400 मिलीमीटर पाऊस पडून गेलेला आहे. जून कोरडा गेला, जुलैच्या पहिल्या काही दिवसातच सगळा पाणी आता परत कोरडत चाललं आहे. आता तो उरलेला पाऊस किती ते बघण्यापेक्षा तो उरलेला पाऊस पडणार आहे ना, मग ते तरी वापरूया आपण. शिवाय पुढच्या वर्षी परत पाऊस येतच राहतो. एखाद्या वर्षी कमी होईल, एखाद्या वर्षी जास्त होईल, पण पाऊस येतो. मग जसं प्रधानमंत्र्यांनी अपील केलेलं, आपलं आव्हान करून सांगितलेलं आहे, तर मग आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे ना. की आत्ताच जर आपण केलं, आत्ताच जसा वेळ मोकळा आहे, त्यात आपण खूप जे करणारे लोक आहेत, आम्हीही करतो, हे करून घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. म्हणजे तुमची जेवढी मोठी सोसायटी आहे तेवढं तुम्हाला पाणी मिळणार. तुमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये बोअरवेल असते किंवा विहीर पण असते, त्यात तुम्ही पाणी सोडलं की पाण्याची पातळी वळ वाढायला लागते,
1: भूजलाची पातळी.
0: आता आमच्या इथं कसं एकच बोअरवेल होती, करायच्या आधी रेन वॉटर करायच्या आधी पाण्याची पातळी 225 फुटावर गेलेली होती. फक्त अर्धा तास पाणी द्यायची, तेव्हा आम्हाला टँकरनं विकत घ्यायला लागायचं. आम्ही जेव्हा पाणी सोडायला सुरुवात केली आमच्या छतावरून, मी जसं आपल्याला सांगितलं 1000 स्क्वेअर फुटवर 75,000 लिटर पाणी मिळतं, 12,000 स्क्वेअर फुट छत आहे, 9 लाख लिटर पावसाचं पाणी आम्हाला मिळतं. ते पाणी आम्ही त्यात सोडलं, निसर्गाचा मी हात पकडला, निसर्गानं मला मदत करायला सुरुवात केली, आणि आमची पाण्याची पातळी वाढायला लागली. आज ती पातळी 10 फुटावर आली आहे.
1: बर,
0: लोक बघायला येतात म्हणजे सगळं कसा उपक्रम राबवला तो. आणि मी त्यांना जेव्हा दाखवतो, म्हणजे साहेब इतक्या वरती आलं दिसतं. सगळीकडे जिथे जिथं आम्ही हे प्रयोग राबवले, पुण्यात असेल, गावात असेल, हा होतो. सांगायचं तात्पर्य काय की आत्ता पाऊस गेला म्हणून गेला, तो गेला तर काय परत येणार नाही. येणारा पाऊस तरी आपण वाया घालवायला नको. आणि जी गोष्ट कमी खर्चाचा जास्त खर्च, म्हणजे आपण कसे कम्पेअर करतो, आज तुम्ही जर टँकर घेत असाल तर टँकर 1100, 1200, 2000 इतकी रेट्स आहेत पुण्यात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत. मग त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये ती सिस्टम लावायला येतो
1: आणि कायमस्वरूपी आहे. या सिस्टीममध्ये कशा कशाचा अंतर्भाव होतो ते सांगा.
0: आता तुम्हाला सांगतो ना की बिल्डर काय करतो, घर बांधलं की छत छतावरचं पाणी कुठं गेलं पाहिजे, म्हणजे नाही तर छतावर साठवून ठेवण्यात काय अर्थ नाही. म्हणून ते पाणी यावं म्हणून तुम्ही तुमच्या घरी जाऊन बघा, वरून पाईप आले असत, त्याला आपण डाऊन टेक पाईप म्हणतो, वरचं छतावरचं पाणी घेऊन येईल. ते पाणी येतं आणि कॉर्पोरेशनच्या गटारे स्टॉर्म वॉटर ड्रेन्समधून निघून जातं, आपण वापरलं नाही. म्हणजे एवढी मोठी सोय बिल्डरनं करून दिलेलं आहे आपल्याला, छत दिलं आहे, पाईप पण दिलेलं आहे. आता आपण काय करायचं, त्याच्यामध्ये एक फिल्टर लावायचा. फिल्टर का लावायचा, छतावर घाण असते, बर्ड ड्रॉपिंग असतात, आजूबाजू झाडं असतात, ते टिनके बिन काही येतं, मग ते खाली बोअरवेलमध्ये जाऊ नये, भूजला जाऊ नये म्हणून फिल्टर लावायचा. छोटे फिल्टर मार्केटमध्ये विकत मिळतात. मी आमच्या वेळेला नव्हतं,
1: खाली जमिनीच्या पातळीवरच लावायचे ते, का वर छतावर लावायचे?
0: आपण 5 ते 6 फूट उंचीवर लावतो आपण, वरून पाणी येतं, ग्रॅव्हिटेशननं पाणी येतं, मध्ये लावलं की ते ग्रॅव्हिटेशनच ते साफ होऊन सगळं साधा फिल्टर, जसं चहाचं आपण पाणी ओततो तशीच गाळणी होती. वरून काही एवढं घाण नसते, तर ते पाणी मग तिथून बोअरला जोडलेलं असतं. म्हणजे स्टॉम कॉर्पोरेशनच्या स्टॉम वॉटरला न जोडता त्या आपल्या बोअरला जोडतो. म्हणजे बोअरमध्ये सोडतो का, तर आपल्या झऱ्यात जाईल. विहिरीत का सोडतो, आपल्या झऱ्यात जाईल, मग पाण्याची पातळी वाढायला लागते.
1: ही जोडणी फक्त करायची आहे,
0: ही जोडणी करायची आहे त्याच्यासाठी. आता काय होतोय, इथून खाली आलं आणि माझी बोअरवेल समजा 500 मीटरवर आहे किंवा 10 मीटरवर आहे, ती किती लांब आहे, त्याच्यावर एक ॲडिशनल खर्च थोडा वाढतो. आणि 1000 स्क्वेअर फूट छत असलं, 2 पाईप येतात, प्रत्येक पाईपला एक फिल्टर लावायला लागतो का, तेवढी म्हणजे घाण डिवाईड केली जाते तसं. त्याच्यामुळे जितकं मोठं त्यावेळे तेवढे फिल्टर लावले जातात, पण ते कायमस्वरूपी एकदा लावले. आता आमचे 2003 फिल्टर आहेत, अजून चेंज झालेले नाहीत.
1: आणि छतावर काहीच करायचं नाही, ऑलरेडी
0: काही काही कुठं
1: पाईप्स आहेतच पाणी खाली,
0: सगळं पाईप दिलेले आहेत बिल्डरनं, छत दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे मॅडम. आपण फक्त ते गोळा

0: करून सोडून द्यायचं, रस्ता दाखवायचा. हे केलं गेलं तर ती वास्तू पाण्याच्या बाबतीत स्वयंसिद्ध होते. जे वॉटर सफिशियंट ज्याला म्हणतो आपण.
1: पण हे किती वर्षात तुम्ही
0: पहिल्याच पावसात
1: थांबायलाच
0: लागत नाही. आपण बरोबर प्रश्न विचारला, आमचं किती वर्ष थांबायला लागेल, काही नाही. आम्ही त्या वर्षापासून आमचा एकही टँकर आला नाही मॅडम. तेव्हा मलाही कल्पना नव्हती हो, हा कधी प्रयोग मी केलेला नव्हतो माझ्या आयुष्यात. तर मी केल्यानंतर मला ह्याचे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. एक लष्करी माणूस असाल म्हणून म्हणा काही चेअरमन केला होता, त्यांनी विश्वास ठेवूया म्हणले. आणि त्यावेळेला आम्हाला 42,000 रुपये लागले त्या काळी, 2002-2003 गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे टँकर थांबले. टँकरचा खर्च होता महिन्याला 25,000 रुपये. मी 2 महिन्याच्या खर्चामध्ये आमचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट झाली.
1: आणि स्वयंपूर्ण असणं पाण्यासाठी किती महत्त्वाचं.
0: जितकं केलं ना, जितकं लोक येऊन बघतात म्हणजे साहेब आम्हाला करून द्या, मग आम्ही ते करतो. लोकांना करून थोडा फायदा होतो त्यांचा.
1: आणि पाण्यावरती प्रक्रिया करा असंही त्यांनी म्हटलं.
0: आता त्यांनी काय सांगितलं, आता मी जसं म्हणालो आपल्याला 135 लिटर तुम्हाला आम्हाला ऑथराईज आहे पाणी. त्यातलं 3 ठिकाणचं पाणी, एक तर आंघोळ करण्याचं, मी 20-25 लिटर आपला आंघोळीसाठी असतं, आणि मग कपडे धुणे आणि भांडी धुणं ह्याच्यासाठी म्हणून 40-45 लिटर पाणी असं मिळून, तिन्ही मिळून 65 लिटर पाणी, सांड पाणी ज्याला म्हणतो आपण, त्याची
1: तयार होतं.
0: मग ह्या सांड पाण्यावर थोडीशी प्रक्रिया करायची. आहेत प्रक्रिया करून देणारे लोक आहेत. ती प्रक्रिया केली तर तेच पाणी आपल्याला संडासमध्ये म्हणजे फ्लशिंगसाठी वापरता येतं, पोछासाठी वापरता येतं, बाग बगीच्यासाठी वापरता येते, गाडी धुण्यासाठी वापरता येतं. मी का तेवढं जे PMC पिण्याचं पाणी आपल्याला 135 लिटर जे येतं, त्याचं 65 लिटर पाणी वाचलं आपलं. म्हणजे टँकर विकत विकत घ्यायची गरजच नाही हो. की तुझं आहे तुझं पाशी, पण माहीत नाही आम्हाला. मी लोकांनाही पण दोष देत नाही. मी अजिबात कोणीतरी सांगितलं त्यांना तर ते नक्कीच ते काम करू शकतील.
1: ग्रामीण भागासाठी काय सांगाल?
0: घरं तशी तिथं आहेत, फक्त घरं छोटी आहेत आणि छपराल उभी आहेत घरं. त्यामुळे तिथं काय असतं की थोडी काळजी घ्यायला लागते फिल्टरची. कारण का गवत बिवत सगळं तो छपरं माहीत आहेत, मातीच गेलेली असतात. किंवा ते आता ते बँगलोरी घर
1: कौल हां
0: ती असतात, त्याच्यात माती म्हणजे ती सिमेंट काँक्रीटची घ्यायचं का, तो फायदा होतो. पण कुठल्याही प्रकारचं छत चालतं. मी आदिवासी छतावर पण केलेलं आहे. मी झावळे असतात ना, गवताळ्या झावळ्या, ते लावून केलेलं घर तिथेही करता येतं. त्याच्यावर आम्ही काय केलं का, ते पाणी आकसायचं ना त्या गवतामध्ये, तर आम्ही त्याच्यावर पावसाळ्या दिवसामध्ये आम्ही तिथं प्लास्टिकची शीट लावली. प्लास्टिक शीटनं कव्हर केलं आणि साईडला कॅम्प लावल्या. आता प्लास्टिकमधनं पाणी झिरपत नाही, वाहून खाली आलं, पन्हाळी लावली आणि ते पाणी त्यांच्या बोरला जोडून दिलं. म्हणजे रस्ते मिळतात
1: बरोबर.
0: मग त्यांची पण ती पाण्याची तहान भागली.
1: किंवा ग्रामीण भागामध्ये शेततळी
0: आहेत. ग्रामीण भागामध्ये कसं होतं, आमचीही पाण्याचं कसं होतं, स्वतःच्या पिण्यापुरतं पाण्याची व्यवस्था आम्ही घरदार आणि जनावरं यांच्यासाठी आम्ही पाणी देऊ शकतो रेन वॉटर हार्वेस्टिंग करून. शेतासाठी देऊ शकत नाही आपण, का खूप पाणी लागतं. म्हणून सरकारनं काय केलेलं आहे, तुम्हाला शेततळ्यासाठी अनुदान मिळतं. शेतासाठी त्यांनी केलेली आहे व्यवस्था. आणि आत्ता ही व्यवस्था जसं GR आहे, प्रधानमंत्र्यांनी खुद अपील केलं, आव्हान केलं लोकांनाही करा, हे जर सगळ्यांनी फॉलो केलं आणि करत गेले तर ग्रामीण भाग काय आणि शहरी भाग काय पाण्याच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे चलो आत्मनिर्भर होऊ शकतो, यात काहीही शंका नाही. कारण मी माझ्या अनुभवानं सांगतो, आम्ही 140 घरं गावं केली, तिथली जवळजवळ 7,000 घरं आम्ही जल आत्मनिर्भर केली. 6.5 लाख लोक पॉप्युलेशनला झाले. तसंच शहरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये मुंबई सकट पुण्यासकट वेगवेगळ्या शहरामध्ये मध्य प्रदेशमध्ये केलं करतो आम्ही. जिथं बोलतात लोक जातो सोपं आहे आणि तिथल्या लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो. आम्हाला कुठं जायला प्रत्येक ठिकाणी जायला जमेल, तुम्ही करा. घरं वाढत जातात त्यामुळे तिथेही लोकांना एक स्किल सेट तयार होतो, तिथेही लोकं करू शकतात. लोकं येतात विचारतात. आता मी हेच म्हणे की प्रधानमंत्र्यांनी पण अपील केलेलं आहे, त्याच्यामुळं कदाचित लोक जास्त जागे होतील.
1: इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, पर्जन्यजल साठवणीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, प्रतिसाद कसा मिळाला सो फार?
0: प्रतिसाद माझ्या अपेक्षा जास्त असेल.

0: पण वेन आय लुक बॅक, म्हणजे आपण जेव्हा मागं वळून बघतो तेव्हा वाटतं यार खूप केलं. 135 कोटी लिटर पाणी आम्ही, म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग मिळून, मॅडम आम्ही भूजलात सोडलं, म्हणजे मी आणि माझ्या टीमनं. मग वाटतं की भरपूर आहे. म्हणजे मी हे म्हणत नाही की आम्ही करोडो कोटी लिटर पाणी त्यात सोडलं असेल, पण सुरुवात झाली. आणखी लोक येतील, पण ह्यात महत्त्वाची भूमिका तुम्ही पार पाडता मॅडम, म्हणजे आकाशवाणी पार पाडते. कारण का आकाशवाणीला जेवढं ऐकणारे लोक आहेत त्या लोकांच्या पण ही बातमी जाते हो. अपील ऐकला असेल, पेपरमध्ये घेतला असेल, नसेल, पण आकाशवाणी जरूर ऐकतात. आम्ही लोकांना तेच म्हणतो, लोकांच्या पण पोचा म्हणजे मग लोकांचा फायदा, लोकांना कळेल.
1: एक प्रश्न मनात येतो की
0: बोला ना,
1: पावसाचा प्रत्येक थेंब साठवा आहे, बरोबर आहे, पण साठवण्यासारखी भूमी प्रत्येक ठिकाणी असेलच असं नाही, तर त्याला काय तुमचं
0: त्याला उपायच हा आहे की आपलं भूजल, म्हणजे आपलं भूजल म्हणजे मी काय, आमच्या सोसायटीचं भूजल नाही, सोसायटी ज्या कॅम्पसवर बांधलेली आहे त्याच्या खालचं भूजल माझं,
1: बरोबर,
0: तिथं राहतो आम्ही. मग ती भूजल मग पाणी सोडायचं कसं, कुठं जाईल ते पाणी? मग मी जसं आपल्याला मगाशी बोललो की बोरवेल केलेलाच आहे बिल्डरनं, काही काही ठिकाणी विहिरी पण आहेत, ते पाणी वापरलं जायचं घर बांधायला, सोसायटी बांधायला, त्यात सोडून द्यायचं.
1: पुण्यातलेच असे भाग पाहिले, म्हणजे वाघोलीसारखा भाग जो खडकाळ भाग आहे, तिथे पाणी म्हणजे भूजल कसं पावसाचं पाणी साठवू शकतं?
0: नाही, तिथं देखील पावसाचं पाणी झिरपतच मॅडम. मी ते वेग, त्याचा वेग झिरपण्याचा आहे, दगडामधून दगड धो, आपला हा देशच दगड धोडण्याचा आहे, महाराष्ट्र कणखर देश आहे, तसंच आहे तो असा, तर त्यातून पाणी जातं सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी पाणी जातं. मी लोकांना एक एक्झाम्पल देत ना, कारण महाराजांनी त्यांचे जे सगळे किल्ले बिल्ले, किल्ल्यावर लोक राहायची, जनावरं होती, शेती होती, सगळंच वर होतो, डोंगराळ होतं, आणि तो तर दगडी माळ वरती दगड सगळा, मग तिथंही त्यांनी केली, तिथंही पाणी, पावसाचं पाणी साठवून त्यांनी तळी तयार केली, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रेन वॉटर स्टोरेज त्यांनी तिथंच केलं की त्यावेळेला. म्हणजे कुठंही पाणी खडक आहे म्हणून, रेगिस्तान आहे म्हणून त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आपण करायला घ्यायचं बघा, फक्त आम्ही लोकांना अपील हेच करतो, तुम्ही करायला घ्या, रस्ता मिळेल तुम्हाला. मी एकटा जर करू शकलो त्यावेळेला कोणी गाईड करणार नव्हते, आज गाईड करणारे लोक आहे, जी आर आहे, पंतप्रधान सगळे लोक सांगतात, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.
1: इच्छा पाहिजे,
0: इच्छाशक्ती तुम्ही तयार करा.
1: आणि भारतात पाणी साठवण्याच्या किंवा पावसाचं पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती होत्या, त्या मधल्या काळात थोड्याशा नामशेष झाल्या कारण आपण वेगळ्या तंत्राकडे वळलो, पण पुन्हा त्याचा विचार करायला हरकत नाही.
0: अगदी जसे नळ आले तुमच्या माझ्या घरी, आमच्या घरापासून जवळ पंचगंगा नदी आहे, मी कोल्हापूरचो, पंचगंगा नदीवर लोक जात होते पाणी आणायला, आमच्या घरच्या आई काकी पण जायच्या आणायला, जवळ होतं अगदी, पाणी लागलं घेऊन यायचे, तच मी चांगलं पाणी, स्वच्छ पाणी होतं तसं त्यावेळेला ते, तर त्यावेळेला म्हणजे आम्ही ती पद्धत विसरलो, विहिरी होत्या, पाणी उपसता येत होतं. जसा ब्रिटिशांनी आमच्या घरात नळ आणला, नळ आला, कोण कशाला लांब जाईल?
1: आणि ती माझी जबाबदारी राहिली नाही, सरकारची जबाबदारी झाली पाणी मला पुरवण्याची.
0: मग आता सरकार म्हणते बाबा तुझ्या छतावर पडणारं पाणी तरी तू वाचा वापर, म्हणून तर सरकार म्हणत असं ना,
1: नदीला माता म्हणत होतो आपण कोण एकेकाळी,
0: नदी आता किती घाण केलेली आहे,
1: त्याच्यामुळे पाणी याच्याबद्दल आदर ठेवणं आणि तो जो आकाशातनं पडणारा प्रत्येक थेंब साठवणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. आज कॅच द रेन या निमित्ताने आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना ही सगळी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम सप्ताह विशेष पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, दुपारचे 3 वाजतात. आता ऐकूया कार्यक्रम सखी सहेली आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून काही क्षणातच.
3: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो.
4: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू करूँ. एक एजेंट ने कहा कि मुद्रा लोन जल्दी सैंक्शन करवा देगा, बस प्रोसेसिंग फीस और लीगल फीस देनी होगी. पेमेंट लिंक भी भेजा है.
3: अरे मोहन भाई, प्रधानमंत्री मुद्रा

0: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि प्रज्ञा कळसकरचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. या सभेत आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या आपण ऐकतो आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.

कालच्या भागात आपण ऐकलं, अगं तुझं कॉलेज, तुझं लेक्चर, तुझी पुस्तकं या सगळ्यांपासनं तू आपलं घर नवरा दूर ठेवतेस. अत्या म्हणजे तू, मैथिली दुखावून म्हणाली. मी इथे आले तेव्हा तुझ्या घराचं स्वरूप पाहिलं. घराला कुठली शिस्त नव्हती, कसंही काही पडलेलं होतं, वस्तूंना त्यांच्या जागा नव्हत्या. तुला अवघडल्या अवस्थेत जमत नसेल, पण मी बिनाला पाहते आणि पुष्कळ जणी पाहते. खरं म्हणजे तुलाही पाहिलं आहे ना मी. कदाचित हे घर तुला आपलं नसेलही वाटत. कदाचित शंतनूलाही वाटत असेल एखाद वेळ की ऑफिसमधनं घरी येऊ नये, पण तुला जसं बाहेरचं जग आहे तसं त्याला नाही. तिने आत्याकडे पाहिलं. ती कुणाकरता बोलत होती, कुणाच्या बाजूनं? मैथिली उठली, खिडकीकडे तोंड करून उभी राहिली. रागावलीस का ग? आत्या म्हणाली. तुला सुख लागावं असं वाटतं बस. आणि मैथिली, लग्न, घर, मुलं या सगळ्या गोष्टी कोणीतरी प्रथम ठरवल्याच असतील ना, त्या काही बाई करता नाही ठरवल्या. ती या सर्वात गळाभर गुंतलेली, पण पाहुणी म्हणूनच ग. आता पुढे. मैथिलीने चमकून आत्याकडे पाहिलं. ती काय म्हणत होती? जरा कृश वाटली ती. हातात फक्त काचेच्या बांगड्या, सोन्याची तर एक एक तिलाच दिली, एक जोड संजूच्या बायकोकरता मोडला. गळ्यातले काळे मणी आता पूर्वीसारखे सोन्याच्या सूत्रात ओलेले नाहीत. अंधेरीचा फ्लॅट विकला आणि संजूकडे राहायला गेली तेव्हा पत्र आलं होतं. लिहिलं होतं की इतके सगळे दिवस या घरात गेलेत, ते कसे गेलेत, कुणाबरोबर गेलेत याला तसा अर्थ नाही. ते त्या घराबरोबरच कदाचित गेले असतील. ही काय फक्त अम्मा गेली म्हणून आपल्याला घेऊन जाणारीच कोणी होती? मिसेस धर्मराजनबरोबर आत्या तिरुपतीला जाऊन आले. एकदा धर्मराजन, शंतनू सगळे मिळून महाबलीपुरमलाही जाऊन आले. दोन दिवसांनी आत्या जायची होती. मैथिलीने आत्याला दोन सोन्याच्या बांगड्या आणि लांबसर बारीक मण्याचं सोन्यात गाठवलेलं मंगळसूत्र दिलं. नाचुकसं दांडेकरांच्या बायकोच्या गळ्यात होतं तसं, तेव्हाच पाहिलेलं, लक्षात राहून गेलेलं. अगं मला हे कशाला? मला याची आवड नाही, मैथिली, आत्या म्हणाली. मला आहे, तू घालावस अशी. पण अगं या वयात आता, वयाचे कसले हिशेब आत्या? जेव्हा घालू ते आपलं वय, आपण तिथून मोजायचं. पण बिन नाही, तूच घाल, कुणाला देऊ नको. अगं असं मंगळसूत्र दांडेकरांच्या बायकोच्या गळ्यात पाहिलं, ते मनात राहिलंच. तो माणूस तेवढा मनाबाहेर काढून फेकून दिला. पण बघ, या बारीक बारीक गोष्टी काढून फेकता नाही आल्या. आणि लग्न केलं तेही त्यांनी सुचवलेल्या माणसाशी, हट्टानं, आहे ना? शंतनू ऑफिसमधून लवकर आला. मैथिली अजून यायची होती. अंशुमन किरकिर करत होता, जयलक्ष्मीजवळ राहत नव्हता. मिसेस धर्मराजन त्याचं रडणं ऐकून खाली आल्या तेव्हा शंतनूंनी विचारलं, याला काही होत आहे का? मैथिलीने इतक्या लहान मुलाला कोणावर तरी सोपवून कॉलेजमध्ये निघून जावं याचा त्याला राग आला. तो शाळेतनं घरी यायचा त्यावेळी आई, दादा कुणीही घरी नसायचं. शेजारच्या समेळाजींकडे किल्ली, त्या किल्ली द्यायच्या, त्याला खायला विचारायच्या. तुमच्या आयांना पोरांसाठीच वेळ नाही असं म्हणायच्या. त्याही घरी एकट्याच राहायच्या. 8 वाजता त्यांची मुलगी आणि तिचा नवरा यायचे. हॉस्पिटलमधनं परतलो त्यावेळीही आई घरी नसायची. ऑफिसमधून ती दांडेकरांबरोबर, दादा असायचे घरी. मिसेस धर्मराजन अंशुमनला घेऊन पाहिलं तर तो जास्तच हातपाय ताठ करून रडायला लागला. शंतनूने हताश असं त्याच्याकडे पाहिलं. 4-5 महिन्यांचं ते त्याचं पोर रडत होतं. केविलवाणं आणि त्याला काही

पडता येत नव्हतं. तशी संध्याकाळची ही वेळ त्याची किरकिरण्याचीच होती. काय करावं हे न कळून शंतनूनी त्याला घेतलं भीत भीत. मैथिलीच त्याला शंतनूजवळ द्यायची. तो त्याचे लाड करायला जवळ येऊन उभा राहिला की थोडा वेळच तो त्याला घेऊ शकायचा, नाहीतर शंतनूचा लोभ म्हणजे त्याच्याजवळ बसून त्याला पाहत बसायचं. बस आज त्यांनी आपणहून अंशुमनला घेतलं. सुरुवातीला त्यांनी हातपाय ताठ करून किंचाळायला सुरुवात केली आणि अभावितपणे शंतनूनी त्याला उभं छातीशी धरलं, बाहेर नेलं. तो जादू केल्यासारखा शांत झाला, त्याला चिपकला. शंतनूनी मान वळून पाहिलं. तो झाडांच्या हिरव्या पानांकडे पाहत होता. मग मैथिली त्याला घेऊन झुल्यावर बसायची, तसाच तो बसला. त्याचं तोंड आता सरळ त्या हिरव्या हलत्या पानांकडे. तो आता त्याचं चिमुकलं बोळकं फाकून हसत होता. शंतनूला वेडावल्यासारखं झालं. त्यांनी त्याला पुन्हा स्वतःकडे वळवलं. त्याला आता शंतनूचा चष्मा आवडला. शंतनूच्या खांद्यावर डोकं टेकवून अंगठा तोंडात टाकून तो मग खेळता खेळता झोपून गेला. त्याचा तो चिमुकला स्पर्श, विश्वासाने त्याला चिकटून झोपलेला तो, त्याचाच पूर्णपणे. त्या बालजीवाचा त्याच्यावरला विश्वास हा एक नवा जन्मच जणू त्याचा. तसा तर अंशुमनचा जन्मच मुळी त्याच्याकरता एक नवा जन्मच होता. शंतनू ऑफिसमधनं लवकरच आला. गेले 4-4.5 महिने झाले तो असाच येतो अंशुमनच्या ओढीने. त्याला यावेळी शंतनूची गरज आहे असं वाटून. दोघांची चांगली दोस्ती जमली होती. शंतनूच्या गाडीचा हॉर्न तो इवलासा मुलगा ओळखायचा. वेगाने जयलक्ष्मीच्या कडेवरनं खाली उतरू पाहायचा, न तर रांगत जोरात शंतनूकडे यायचा, झेपावायचा. त्याची आणि अंशुमनची दोस्ती दृढ होत गेली. ऑफिस लवकर सोडायला अंशुमन हे एक तर कारण होतच, पण शंतनूला आजकाल ऑफिसमध्येही काही असं नवं आव्हानात्मक उरलेलं नव्हतं. नवं काही अजिबातच समोर नव्हतं असं नाही, पण ते इतरांकरता होतं. नवीन संधी, नवीन वाटा घेऊन बेधडक जाणारे पुष्कळ तरुण नवे लोक कंपनीत आलेले. शंतनूचा असिस्टंट म्हणून आलेला देवनाथ, 2 वर्षात कंपनीनं त्याच्याकरता नवीच वरची पोस्ट काढली. कंपनी नव्या परदेशी कोलॅबोरेशननी विस्तारत होती. देवनाथ त्या संदर्भात 1-2 अमेरिकेतही जाऊन आला. कंपनीची मुंबई शाखाही नवी होत होती. कामाच्या नवीन पद्धती, तडफ, जिद्द, ॲम्बिशन वगैरे गोष्टीच शंतनूकरता खूप दूरच्या होऊन गेलेल्या. कंपनीचा जुना ढाचाच शंतनूकरता ठीक होता. हे नवं जग त्या जगात स्वतःला फिट बसवतील त्यांचं होतं. शंतनूला त्यात आता जागा नव्हती. शंतनूच्या बरोबरीचे पुष्कळसे मागेच या कंपनीबाहेर पडले. शंतनू तिथेच थांबला. खरं म्हणजे कुणी इतक्या छोट्या कंपनीत इतकी वर्ष काढत नाही. ती शंतनूनी काढली. आता कंपनीच्या नव्या अद्ययावत आधुनिक रूपात नवीन मॅनेजमेंटमध्ये शंतनूला जागाच नाही. तो घरातल्या एखाद्या जुनाट लाकडी फर्निचरसारखाच होता. ते काढूनही टाकता येत नाही आणि चालू वर्तमानाचा हिस्साही बनू शकत नाही. शंतनूला ते माहीत होतं. तो स्वतःला ओळखत होता. स्वतःबद्दलच्या कुठल्या भ्रामक कल्पना त्याच्या कधी नव्हत्या. दांडेकरांच्या ओळखीनंच त्याला नोकरी लागली. सुरुवात मुंबईतच झाली, पण मुंबईत शंतनू रमला नाही. दांडेकरांनीच मग मद्रासला त्याच्याकरता प्रयत्न केले. तेही त्याच्याकरता नाहीच, मिसेस देवस्थळींकरता, तो त्यांचा मुलगा म्हणून. शंतनूला हे सगळं माहीत होतं. स्वतःभोवती कुठलंही अवास्तव उपटसुंभ तण त्याने कधी माजूच दिलं नाही. आणि आता तर एकच रस्ता ओळखीचा होता. तो त्याच्यापासनं सुरू होतो आणि अंशुमनपर्यंत येतो. अंशुमनपासनं सुरू होऊन त्याच्यापर्यंत पोचतो. आणि मैथिली,
हो मैथिली आहे.

0: हेच ती नसून कसं चालेल, ती आहेच. त्याच्या मुलाची ती आई आहे, हेच त्याचं तिच्याशी नातं. बस तिचं त्याच्याशी काय नातं असेल, तो तिच्या लेखी काय असेल हे त्याला माहीत नाही, माहीत करून घेण्याची गरज नाही. त्याच्या ऑफिसच्या जगात तो जसा बसत नाही, तसाच तिच्याही जगात तो उपरा असेल. ती कॉलेजकरता तयार होताना, तयार होऊन जाताना, रात्री टेबल लॅम्पच्या उजेडात कॉलेजच्या उद्याच्या लेक्चरची तयारी करताना, तिच्या गोष्टी लिहिताना, तिच्या आवडत्या तिनं मुद्दाम इथे आल्यावर तिच्याकरता करवून घेतलेल्या तिच्या पुस्तकाच्या शेल्फपाशी उभं राहून पुस्तकं काढताना, पुस्तकं वाचताना, तिच्या तिनं घेतलेल्या झुल्यावर बसलेली आत्ममग्न अशी ती पाहताना, त्याला सतत बोचलं की ही मैथिली त्याच्याकरता नाही. ती कुणी वेगळीच स्त्री आहे. केव्हाही तिच्याबद्दल एक अस्पष्टशी भीती त्याच्या मनात असते आणि ती केव्हाही कुठल्याही रूपात डोकं वर काढते. राग, असूया, हेवा आणि तिच्याशी संबंधित सर्व गोष्टी भीतीनंच ग्रासलेल्या. तिचं त्याचं लग्न हा एक अपघातच. दोघांची मिळून अशी एकच गोष्ट, अंशुमन. बाकी घरात सर्वत्र तिच्याच खुणा आहेत, तिच्या एकटीच्या. तिनंच ते घर झळाळून टाकलंय. शंतनूला ते माहीत आहे. हिच्यापेक्षा एखादी साधीही संसार करणारी बाई त्याला चालली असती. शंतनूच्या डोळ्यापुढे एकच आलं, मिसेस धर्मराजनसारखी. तुलना करायला तीच बाई मिसेस धर्मराजन. श्रोते हो, भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या जाहिरातीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: शंतनूंनी दार उघडलं. बंद घराचा येतो तसा एक वास आला. फॅन सुरू केला, खिडक्या उघडल्या. घरी यावेळी कुणी नसतं. 5 वाजता मैथिली येते. येताना अंशुमनला शाळेतनं आणते, जाताना जयलक्ष्मी सोडून देते. अंशुमनची शाळा 4 सुटते. थोडा वेळ तो शाळेत खेळतो, थांबतो. कधी मैथिलीला वेळ असला यायला तर मिसेस धर्मराजनही घेऊन येतात. तशी शाळा जवळ आहे, अंशुमन येऊ शकतो. तू 6 झालाय पण मध्ये रस्ता क्रॉस करावा लागतो म्हणून शंतनूच म्हणाला की मैथिली त्याला घेऊन येत जाईल. शंतनूंनी स्वतःचा चहा करून घेतला. कप भांडं विसळून ठेवलं जागच्या जागी. सर्व खोल्यातून अंशुमननी केलेला पसारा शंतनूच व्यवस्थित करतो. पण तो मैथिलीच्या खोलीला हात लावत नाही. ती सकाळी खोली तशीच अस्ताव्यस्त ठेवून जाते. ते त्याला आवडत नाही. पण तो कधी काही म्हणत नाही. मिसेस धर्मराजन ठेवतात तसं लखलखीत घर त्याला हवं असतं. चहा घेऊन शंतनू मागं गेला. दोरीवर अद्याप कपडे वाळवत होते. ते जयलक्ष्मी येऊन काढेल पण त्यानंच ते आत आणले. ते कुठे ठेवायचे ते त्याला समजलं नाही. मग मैथिलीच्या खोलीत स्टँडवर ठेवले. अंशुमनचे कपडे, त्याचे कपडे, किती कपडे. मैथिली त्याच्याकरता सारखे नवे कपडे, खेळणी आणते. कपाट भरून गेलाय. अंशुमनच्या कपाटापुढे तो क्षणभर उभा राहिला. ते तसेच अस्ताव्यस्त, कोंबलेले. शंतनूंनी मग खोलीभर पाहिलं. सकाळचा तिचा गाऊन तसाच खुर्चीवर, टेबलावर पुस्तक उघडं. मैथिली मुलांकरता गोष्टी लिहिते ती पुस्तकं. शंतनू पुस्तकाच्या शेल्फशी उभा राहिला. तिने इतक्या वर्षात खूप पुस्तकं घेतली. इंग्रजी जास्त आहेत, तमिळ आहेत, काही संस्कृतही आहेत. आठवड्यातनं एक दिवस ती डॉक्टर भारद्वाजांकडे शिकायला जाते मैलापूरला.

डॉक्टर भारद्वाजांनी तिथे एक संस्कृत इन्स्टिट्यूट स्थापन केली आहे. मराठी पुस्तकंही आहेत पण जास्त इंग्रजी. दादांच्या वेळचीच पुस्तकं त्यात मैथिलींनी घेतलेली. दादा कविता नव्हते वाचत, मैथिलींनी ही नवी पुस्तकं घेतली. दादा मॉलियरचं नाटक वाचायचे ते आठवतं, त्या आराम खुर्चीत बसून. हे सगळं पुस्तकांचं जग मैथिलीचंच आहे, ते त्याचं नाही, तो ती वाचायचा प्रश्नच नाही. ही पुस्तकंसुद्धा मैथिली नीट ठेवत नाही हे मात्र त्याला खटकलं. तो कधी उलटी पालटी ठेवलेली पुस्तकं जरा रांगेत ठेवतो, अगदीच पहावेन असं झालं की. त्याला इंग्रजी चित्रपट पाहायला आवडतात, तो ते VCR बघतो पण एकटा, मैथिली बरोबर नाही. शंतनू बाहेर आला, मैथिलीचा झुला समोर दिसला, त्यावर तो बसला नाही. धर्मराजनवरून आले हळूहळू, हॅलो केलं. ते मधून मधून शंतनूशी गप्पा मारायला येतात खुश असले की. काही महिन्यांपूर्वीच मुलं सून जावई येऊन गेले म्हणून ते खुशीत होते. मिसेस धर्मराजन त्यांच्या मागे सावलीसारख्या. त्या दोघा नवरा बायकोंचं सोपं शांत आयुष्य शंतनूला आवडतं. नवीन काही करायचं नाही केलं याचं बुजगावणं नाही. बाहेरची सगळी धावपळ धडपड आता आपल्याकरता नाही, असं ठरवलेलं समजूतदार आयुष्य दोघांचं मिळून. तो आणि मैथिली असे या अवस्थेपर्यंत येतील का? येतील तेव्हा काय होईल? मिस्टर धर्मराजनला असं पाहिलं की शंतनूला वाटत राहतं. धर्मराजन झाडांची वाळली पानं खाली पडली की तो कचरा स्वतः फेकायचे, अंगणात माजलेले तण स्वतः उपटून टाकायचे, गुलाबाच्या झाडाच्या फैलावलेल्या फांद्या छाटायचे. आता त्यांचं हे छोटंसं कामही मिसेस धर्मराजनी अंगावर घेतलं होतं. मिसेस धर्मराजन शंतनूच्या आईसारखा गाऊन घालत नाहीत, स्लीवलेस ब्लाऊजमधून त्यांचे दंड लोंबत नाहीत, ते शंतनूला आवडतं. आईच्या तुलनेत मग मैथिलीचं साधं राहणं त्याला बरं वाटतं. मैथिली साधा मेकअपसुद्धा करत नाही, कपड्यांचा सोस तिला नाही, ती फक्त अंशुमान करता मात्र खूप कपडे घेते, आईचे कपडे. त्यांना दोन दोन कपाटात सुद्धा जागा पुरत नव्हती. शंतनू समोरची बाई ही मिसेस धर्मराजनच होती, त्याच्या समोरचं घरही धर्मराजनचंच होतं. काय कॉफी घेणार? शंतनूनी धर्मराजनला विचारलं. पूर्वी ते घेत आवडीनं विचारलं की आता नाही म्हणाले. जयलक्ष्मी आली कामाला, मग शंतनूनं खुर्च्या बाहेर काढल्या, दोघं बसले, थोड्या गप्पा झाल्या. यावेळी त्या सगळ्या गप्पा त्यांच्या अमेरिकेतल्या मुलाबद्दल झाल्या. त्यांना बोलायला दुसरा विषयच नव्हता. शंतनूला त्याचा कंटाळा यायचा, पण मग बोलायचं काय आहे? आता त्यांचं जग फार छोटंसं झालं होतं, मित्रांचं जाणं येणंही कमीच झालं होतं. तो आणि अंशुमन बस, त्याला मग तशी कुणाची गरजही नव्हती. उठता उठता धर्मराजन म्हणाले, त्यांना खाली शिफ्ट होणं सोयीचं आहे सारखं जिना चढणं उतरणं त्रासाचं होतं, शंतनूनी वर जावं असं त्यांनी सुचवलं. हो हो, शंतनू म्हणाला, शनिवार रविवारच्या सुट्टीत शिफ्ट होऊन जाऊ. पण त्याच्या डोळ्यांपुढे धर्मराजनचा तो जिना उभा राहिला. पुन्हा गच्चीवरचा जिना होताच, गच्चीला कठडा होता तो नावापुरताच. अंशुमनच्या दृष्टीने ते इतकं सोपं नव्हतं. मैथिली लक्ष देईल न देईल? आज शंतनू 3 आधीच परतला, लंचनंतर थांबलाच नाही, कुलूप काढलं. धर्मराजन यावेळी मस्त झोपलेले असतात. त्यानं दार उघडलं, चहा करून घेतला नाही, आज डबाही पुरता खाल्ला नव्हता. त्याला पॉंडेचेरीला जायला सांगितलं होतं, कंपनीची एक शाखा तिथे उघडत होती. तिथे जायला कोणी तयार नव्हतं, शंतनू इथे नको होता. त्याला याबाबतीत काही चॉईसही नव्हता. स्वतःच्या या छोट्या छोट्या पराभवांची चिकित्सा करणं त्याने कधीच सोडून दिलं.

त्यानं स्वतःची कुठलीही हार जणू मान्यच करून टाकली होती. पण तरीही ही गोष्ट त्याला जड वाटली. एक जोरदार नकार तळातून उसळी मारून पृष्ठभागावर आला. ही गोष्ट त्याला कुठेतरी लागली, बोचली. ही काही कुणाची घरी येण्याची वेळ नसते. धर्मराजन त्यांचं रिटायरमेंटचं आयुष्य उपभोगताना देखील त्यांची ही वेळ जिना उतरण्याची नाही. दादा मात्र यायचे 4 पर्यंत घरी. त्यांची पुस्तकं, त्यांचे कपडे, त्यांचं खाणं पिणं काहीही आईनी कधीही पाहिलं नाही. उशिराच यायची आणि पुढे पुढे तर रात्री सरळ. तिचा तो ग्लास, तिचे सडलेले डोळे. दादा कधीही काही म्हणत नसत. 4 वाजल्यापासनं आई येई तो ते काय काय करत नेमकं काय ते आठवत नाही, पण ते बिझीच असत. पुष्कळ पुढे त्यांनी सकाळचं फिरणं बंद करून ते संध्याकाळी सुरू केलेलंही आठवतं. अपयशी माणसाचीच ही घरी परतायची वेळ असते असं थोडंसं आहे. ती दादांच्या सारख्यांची सुद्धा असते. जयलक्ष्मीचं काम झालं तरी मैथिलीचा पत्ता नव्हता. अंशुमंतीची वाट पाहत थांबला असला तर अशी कशी बेजबाबदार. मग शंतनूच अंशुमनच्या शाळेत गेला. तो शाळेच्या आवारात गर्दीच होती. मुलांचे कसले खेळ सुरू होते, स्पर्धा होत्या. सगळीच मुलं स्कूल युनिफॉर्ममध्ये. आता यात अंशुमन कोणता, कसा पाहायचा? 10 जणांत अंशुमन त्याच्या उंचीनं, मजबूत बांध्यानं, डोक्यावरच्या दाट कुरळ्या जंगलानं आणि अजूनही तशाच असलेल्या गुलाबी गोऱ्या रंगानं ओळखू यायचा. पण इथे तर 100 मुलं होती. लांब उडी, उंच उडी स्पर्धा सुरू होत्या. कुठे उभं राहावं त्याला कळेना. आणि अचानक त्याला मैथिली दिसली. मग त्याला आठवलं की मुलांचं गॅदरिंग सुरू होतं, आज शेवटचा दिवस, खेळांच्या स्पर्धा, नंतर बक्षीस समारंभ. कालच रात्री मैथिली बोलली होती, अंशुमनला बक्षिसं मिळायची होती, शंतनूला लवकर ये म्हणाली होती. खेळ संपले. आता मुलं खाली मैदानात बसली. समोर मांडलेल्या खुर्च्यांमध्ये शाळेच्या प्रिन्सिपलबाई, टीचर आणि मैथिलीसुद्धा. मैथिलीला फुलांचा गुच्छ दिला स्वागत म्हणून. मग शंतनूला आठवलं की तिचा विषय, मुलांसाठी तिनं तमिळ भाषेत आणि इंग्रजीत लिहिलेली पुस्तकं, हे सगळं त्याला माहीत होतं. तरी मैथिली त्याला यावेळी वेगळीच वाटली. साधंच नेसली होती ती, पण एकदम स्मार्ट वाटली, तरुण आणि फ्रेश. त्याचा हात नकळत त्याच्या एकदम विरळ झालेल्या केसांवर गेला. बक्षीस समारंभ झाला. खेळातली, अभ्यासातली पुष्कळ बक्षिसं अंशुमनला मिळाली होती. अंशुमन बक्षीस घ्यायला आला तेव्हा उतरल्या उन्हाची तिरीप त्याच्या गुलाबी चेहऱ्यावर पडलेली. तो आनंदाने वेगात चालत होता. तर ती चाल मैथिलीसारखीच वाटली त्याला. पूर्ण आत्मविश्वासाची चाल. तो किती मैथिलीसारखाच दिसला. त्याचे डोळे, ते तर पूर्ण मैथिलीचेच उचललेले त्यानं. मैथिलीकडूनच बक्षीस घेताना तो काहीसा बुजलाही. त्यानं त्याच्या अम्माकडे मुळीच पाहिलं नाही. मग मैथिली बोलायला उठली. तिनं सुरुवात तमिळमधनं केली. माझ्या छोट्या दोस्तांनो, तुम्ही माझ्या गोष्टीत नेहमी येता, मला भेटता, दिसता. आज मीच तुम्हाला भेटायला आली आहे. तमिळमध्ये सुरुवात करून तिनं मग इंग्रजीत बोलणं सुरू केलं. शंतनू ऐकत राहिला. इतकं साधं सोपं इंग्रजी त्या मुलांकरताच जणू ती ते बोलत होती. मैथिली त्या मुलांना एक गोष्टच सांगत होती, तीच जुनी लोककथा. त्यातली मुलान स्वतःला भाऊ नाही म्हणून ती वृद्ध वडिलांच्या ऐवजी सैन्यात जाते मुलाचा वेश घेऊन. शंतनूनं ती गोष्ट ऐकली. मुलंही ती ऐकत होती, सगळे एकदम शांत, गोष्टीत रंगून गेलेले. मुलं, टीचर, सगळं आवार, झाडं, त्यावरचे पक्षी, पानं, फांद्या. गोष्ट संपली. प्रार्थना झाली. मग आत्तापर्यंत शिस्तीत बसलेली मुलं एकदमच उधळली तसा शंतनू भान

नवराला. त्याला मैथिलीनी अंशुमनं पाहण्याच्या आत तो वेगाने शाळेबाहेर आला. आता घरी जायचं नाही लगेच, आज तरी तिच्या नंतरच त्याला घरी पोचायचं होतं. पूर्वी तो पोचत असे तसा, तो शाळेत येऊन गेला हे सुद्धा त्यांना समजायला नको. गर्दीत कावेरीसारखं कोणीतरी दिसलं, त्याच्याकडे बघून तिने हातही हलवला तर त्याने एकदम मान वळवली, तो त्या गर्दीबाहेरच गेला. रात्री शंतनू उशिरा परतला, बाहेरच खाऊन पिऊनही. मैथिलीने जेवून घेतलं पण ती त्याची वाट बघत होती. गाडी पोर्चमध्ये होती म्हणजे तो घरी येऊन गेलेला होता. अंशुमन झोपला, त्याने विचारलं. ती काही बोलणारच होती त्याबद्दल की बक्षिसं त्याला दाखवायला तो बराच वेळ जागा होता म्हणून, पण ती नाही बोलली. त्याच्याकडे नुसतं पाहिलं. मी जेवून आलोय त्यानंच सांगितलं, तरीही ती बोलली नाही. तू आज चांगलं बोललीस, आय मीन गोष्ट चांगली सांगितलीस. तुम्ही आला होता, मैथिलीने विचारलं. मग आत का नाही आलात, भेटला का नाहीत, असं काही ती विचारेल असं वाटलं त्याला, पण तिनं काहीच विचारलं नाही. कुणी काहीच विचारलं नाही तर सगळं कठीण होतं, विचारलं तर काही खोटंसुद्धा सांगता येतं. सकाळी चहा घेताना त्यांनी सहज सांगावं असं सांगितलं की त्याला पॉंडेचेरीला जावं लागणार आहे. तो तेवढंच सांगून थांबला तरी मैथिलीला वाटलं की त्याला अजूनही काही सांगायचं आहे. त्याची तिने वाट पाहिली. तो बोलला नाही तेव्हा तीच म्हणाली की पॉंडेचेरी काही लांब नाही, तो जाणं येणं करू शकेल, एखादी खोली घेऊनही राहता येईल. शनिवार रविवारी यायचं, ती मधूनमधून येईल अंशुमनला घेऊन. पॉंडेचेरी छान आहे, छोटं, निवांत मद्रासपेक्षा. मैथिलीने सगळं सहजच घेतलं, तिच्या बाजूनी ठरवूनही टाकलं. त्याचा मुळीच बाऊ केला नाही. मग ती आपली नाश्ता बनवायला गेली तेव्हा शंतनू म्हणाला की त्याला काही खायचं नाही.

श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम आता संपला. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट आपण ऐकलीत. FM बँड 101 MHz आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:31 होत आहेत. पुणे आय केअर मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: पुणे आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75%

0: 6% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा।
0: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला।
1: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
0: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत।
2: श्रोते हो, पुन्हा आय केअर सांसारा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात साधना सरगम यांच्या स्वरात सौमित्र यांची गीतरचना। आई शपथ या चित्रपटासाठी संगीत आहे अशोक पत्की यांचं।

0: साधना सरगम यांच्या स्वरात आई शपथ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सौमित्र यांच्या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: गरीब।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई। फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255।
3: डॉक्टर दूधभाटे नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक संकल्प, एकाच दिवसात 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विश्वविक्रमाचा प्रयत्न।
4: तुम्हालाही चष्म्यातून कायमची मुक्ती हवी आहे? मग आजच मोफत लेसिक पात्रता तपासणी करून घ्या। डॉक्टर दूधभाटे नेत्रालय, 15 वर्षांचा विश्वास।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोते हो पुन्हा

आय केअर सांसारा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूयात नाद हो महानोर यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात नाद हो महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 880551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
4: प्रथमे

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर, इथे उपलब्ध आहे

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
3: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
7: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है।

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: लोकमत आयोजित आणि केळे रियल कॉर्प प्रस्तुत अभंग रंग लोकमान्य सोसायटी सुहाना चंदुकाका सराप ज्वेल्स आणि डॉक्टर मिलिंद संपगावकर यांच्या सहकार्याने सादर करते पंडित उपेंद्र भट, पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी सावनी शेंडे, सावनी रवींद्र, अवधूत गांधी। शनिवार 25 जुलै 2026 संध्याकाळी 5:30 वाजता स्थळ गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट। प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक।
3: डॉक्टर दूधभाटे नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक संकल्प, एकाच दिवसात 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विश्वविक्रमाचा प्रयत्न।
4: तुम्हालाही चष्म्यातून कायमची मुक्ती हवी आहे? मग आजच मोफत लेसिक पात्रता तपासणी करून घ्या। डॉक्टर दूधभाटे नेत्रालय, 15 वर्षांचा विश्वास।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: तू तिथं मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि हसीना यांच्या स्वरात विजय कुवळेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं. याबरोबरच पुना आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. जाणून घेऊयात पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये आज सकाळी 6 वाजेपर्यंत समाधानकारक पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार मुळशी धरणात सर्वाधिक 73% उपयुक्त पाणीसाठा असून पानशेत धरणात 64.77%, खडकवासला धरणात 65.11%, वरसगाव धरणात 58.88%, टेमघर धरणात 42.29% आणि पवना धरणात 40.22% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाजीनगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित साखर संकुल ते जुना पुणे मुंबई रस्ता या दरम्यानच्या उड्डाणपूल प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे 74 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी आर्थिक दायित्व स्वीकारण्यास महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत मान्यता देण्यात आली. साखर संकुल परिसरातून जुन्या पुणे मुंबई रस्त्याकडे जाण्यासाठी सध्या वापरात असलेल्या वाकडेवाडी अंडरपासची वाहतूक क्षमता अपुरी पडत असल्यानं या उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत मुंबईच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 जयंती वर्षानिमित्त माऊली या विशेष नाट्य

0: प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या बुधवारी पुण्यातील भरतनाट्य मंदिर इथं हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेल्यानं महापालिकेचं कामकाज अधिक प्रभावीपणे चालण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची संख्या 8 वरून 10 करण्यात आली आहे. या नव्या क्षेत्रीय कार्यालयांचं कामकाज 1 जुलैपासून सुरू झालं. आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 3 सदस्य याप्रमाणे 30 स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. ही प्रक्रिया संबंधित क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पार पडेल. उमेदवार हा सामाजिक कार्यकर्ता तसंच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्र त्यातील रहिवासी असणं आवश्यक आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळीच्या संशयावरून पुणे जिल्ह्यातील यवत परिसरातील गुऱ्हाळांवर कारवाई करत 1,00,000 रुपयांचा गुळ जप्त केला आहे. मात्र प्रयोगशाळेचा अहवाल मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे जप्त गुळ खराब होण्याची भीती निर्माण झाली असून गुळ उत्पादक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत जप्त केलेला गूळ विक्रीसाठी उपलब्ध होत नसल्यानं उत्पादक आणि व्यापाऱ्यांचं मोठं भांडवल अडकून पडलं आहे. दीर्घकाळ साठवणुकीमुळे गुळाचा दर्जा आणि गुणवत्ता खालावण्याची शक्यता असल्यानं प्रामाणिक उत्पादकांनाही आर्थिक फटका बसत असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली. गेल्या 1.5 महिन्यापासून पुणे ग्रामीणमधील यवत आणि दौंड परिसरात FDA कडून सातत्यानं कारवाया सुरू असून त्याचा परिणाम सुमारे 400 गुऱ्हाळांवर झाला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, युवक्रांती दलाचे संस्थापक आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यावर आज दुपारी पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. शनिवारी 18 जुलैला सप्तर्षी यांचं निधन झालं. येत्या रविवारी बालगंधर्व रंगमंदिर इथं सकाळी 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे शहर आणि परिसरात आज ढगाळ हवामान होतं. कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोतेहू, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू

0: मंडळी 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या नया दौर या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं साहिर लुधियानवी यांनी. संगीत दिलं होतं ओपी नय्यर यांनी, तर स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. हे गाणं ऐकलं की आपल्याला आठवतात बघा घोडा गाडीमधून जाणारे दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला. चित्रपटाची कथा होती अख्तर मिर्झा यांची. मंडळी 1957 सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आणि दशकातला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा हिंदी चित्रपट होता. नंतर मदर इंडियाने या चित्रपटाचा विक्रम मोडला. या चित्रपटाची कथा ही माणूस विरुद्ध यंत्र या संकल्पनेवर आधारित होती, ज्यामध्ये चित्रपटात शेवटी टांगा विरुद्ध बस अशी स्पर्धा दाखवण्याचं लेखकांनी योजिलं होतं. पण सुबोध मुखर्जी, मेहबूब खान आणि राज कपूर यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना ही आगळी वेगळी संकल्पना बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरणार नाही असं वाटलं आणि म्हणून त्यांनी ही कथा नाकारली सुद्धा. पण B.R. चोप्रा यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटासाठी दिलीप कुमार यांना विचारल्यानंतर त्यांनी शंकर या पात्राची मुख्य भूमिका नाकारली होती, पण त्यांचे जवळचे मित्र आणि सुप्रसिद्ध गायक अशोक कुमार यांनी ही कथा ऐकवण्यासाठी त्यांचं मन वळवलं. मग कथा ऐकल्यानंतर दिलीप कुमार यांनी लगेच होकार दिला. चित्रपटात अभिनेत्री म्हणून पहिली पसंती मधुबाला यांना देखील होती बरं का. पण शूटिंग हे 45 दिवस भोपाळमध्ये आउटडोर होतं आणि हे शेड्यूल त्यावेळी मधुबालाच्या वडिलांना मान्य नव्हतं, कारण त्यांची प्रकृती ठीक नसल्याने मधुबाला आपल्या जवळच राहावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणून मधुबाला यांनी देखील हा चित्रपट नाकारला. मग B.R. चोप्रा यांनी वैजयंतीमाला यांना चित्रपटासाठी विचारलं आणि त्यांनी लगेच होकार देखील दिला. मंडळी, याच चित्रपटाच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आपण बोलतोय 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या नया दौर या चित्रपटाबद्दल. आत्ता जे गाणं आपण ऐकलं त्याचे बोल होते साहिर लुधियानवी यांचे, संगीत होतं ओपी नय्यर यांचं आणि स्वरबद्ध केलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. चित्रपटात बस विरुद्ध टांगा अशी शर्यत दाखवली आहे आणि त्यासाठीच रस्ता तयार करण्याची गरज गावकऱ्यांना असते. सुरुवातीला शंकरच्या या पैजेला सगळे गावकरी विरोध करतात, पण नंतर मात्र शंकर म्हणजेच दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला म्हणजेच रजनी सर्वांना मनवतात आणि रस्ता तयार करण्याचं काम सुरू करतात. त्यावेळेला हे गाणं आपल्याला चित्रपटात बघायला मिळतं. या गाण्याबरोबरच ये देश हे वीर जवानो का, रेशमी सलवार कुर्ता जाली का, उडे जब जब जुल्फे तेरी ही गाणी सुद्धा भरपूर गाजली बर का. या चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली या ओपी नय्यर साहेबांना कशा सुचल्या माहितीये? बी आर चोप्रा यांच्या एक ही रास्ता या दुसऱ्या चित्रपटाच्या 25व्या आठवड्याच्या सोहळ्यात एका पंजाबी लोकनृत्य पथकाला बोलवलं होतं, ज्यांनी त्यांच्या पंजाबी गाण्यांचं सादरीकरण त्या सोहळ्यात केलं होतं आणि या सोहळ्याला ओपी नय्यर हजर होते. तिथूनच

या पंजाबी गाण्यांच्या चालीची प्रेरणा त्यांना मिळाली. मंडळी चित्रपटाला 5वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून दिलीप कुमार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून ओपी नय्यर आणि सर्वोत्कृष्ट कथा म्हणून अख्तर मिर्झा यांना देखील फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले. बघा ना, जी कथा नाकारली गेली होती त्या कथाकाराला सर्वोत्कृष्ट कथा म्हणूनही पुरस्कार मिळू शकतो. फक्त आपल्या कलाकृतीवर विश्वास असला पाहिजे. आणि या चित्रपटासाठी दिलीप कुमार यांनी सलग 3रा वर्षी आणि एकूण 4थ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता बरं का. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की 1958 पट्टलियन सप्थम या नावाने तो तमिळमध्ये डब पण करण्यात आला. आणि तुम्हाला आठवतं का मंडळी, 2001 आमिर खान प्रोडक्शन्सचा लगान हा पण चित्रपट आला होता. अहो, तो सुद्धा या चित्रपटाच्या कथेवरूनच प्रेरित होता. चित्रपटांबद्दलच्या अशाच अनेक विविध गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात नया दौर या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं, ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे एक सदाबहार गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांची गीतरचना. संगीत आहे रेदनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो कार्यक्रमास सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात बहारा तांबे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: भक्तिरसात रंगूया, हरीचे नाम मुखी घेऊया,
4: उपवासाची शुद्धता जपूया, सात्विक फराळ करूया.
3: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी
4: काड्डरे यांची उपवास भाजणी, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, उपवास डोसा पीठ, गोड लिंबू लोणचं आणि फराळी चटणी सुद्धा.
5: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
6: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
5: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
6: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू.
5: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ललिता फडके यांच्या स्वरात ऐकूयात ग दे माडगुळकर यांची गीतरचना. चिमण्यांची शाळा या चित्रपटासाठी संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: ललिता फडके यांच्या स्वरात चिमण्यांची शाळा या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: लोकमत आयोजित आणि केळे रियल कॉर प्रस्तुत अभंग रंग लोकमान्य सोसायटी सुहाना चंदुकाका सराफ ज्वेल्स आणि डॉक्टर मिलिंद संपगावकर यांच्या सहकार्याने सादर करते पंडित उपेंद्र भट, पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी सावनी शेंडे, सावनी रवींद्र, अवधूत गांधी. शनिवार 25 जुलै 2026 संध्याकाळी 5:30 वाजता. स्थळ गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
5: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो कार्यक्रमात आता वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आणि संगीत दशरथ पुजारी यांचं.

0: वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत. शिकलेली बायको या चित्रपटासाठी संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात शिकलेली बायको या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शंकर रामाणी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
8: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
9: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
9: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात आपण ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 36वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोकगायन केलं आहे जयश्री वाघमारे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या चौथ्या अध्यायातला हा 36वा श्लोक। या श्लोकाचं गीताईमध्ये समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, जरी पाप्यांमध्ये पापी असं शील शिरोमणी, तरी या ज्ञान नौकेने पापते तरशील तू। या श्लोकाचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जरी तू इतर सर्व पाप्यांहून अधिक पाप करणारा असलास, पाप शिरोमणी असलास, तरी तू खात्रीनी ज्ञानरूप नौकेनी पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील। गीतेतल्या पहिल्या अध्यायात आपण पाहिलं की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कौरव सेनेच्या अग्रभागी आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य शस्त्रसज्ज होऊन युद्धाला सज्ज झालेले। अर्जुनाच्या मनात आलं की हे युद्ध जिंकायचं असेल तर भीष्म आणि द्रोण यांचा वध करावा लागेल। भीष्म द्रोणांचा वध हे पापाचरण आहे आणि त्याचं फल म्हणून अधोगतीला जाऊन अनिश्चित काळापर्यंत नरकवास भोगावा लागेल। असा विचार करताना अर्जुन आपलं स्वकर्तव्य स्वधर्म विसरला आणि स्वजनांच्या मोहात अडकून आणि शोकग्रस्त होऊन कर्तव्यच्युत होऊ पाहत होता। यासाठी भगवंतांनी त्याला आत्म्याच्या ज्ञानाचा आत्मज्ञानाचा उपदेश केला। नंतर त्याला स्वकर्माचं स्वकर्तव्याचं स्वधर्माचं महत्व समजावून दिलं। स्वकर्म फलाशा रहित होऊन निष्काम भावनेनी करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली। भगवंतांनी त्याला द्वैत आणि अद्वैत यांचा होणारा परिणाम त्यामागची भावनाही समजून दिली। द्वैत भावना प्रबळ झाली की त्यातून मोह आणि शोक यांची उत्पत्ती होते। द्वैताच्या भावनेतून ममत्व निर्माण होतं। ममत्व वाढीला लागलं की अहंकार प्रबळ होतो। या अहंकारातूनच पापवासना निर्माण होते आणि त्यातूनच मनुष्य पापाचरण करू लागतो। असं हे दुष्टचक्र आहे। सामान्यपणे माणसाची वृत्ती बहिर्मुख असते। अवतीभोवती पाच विषय शब्द स्पर्श रूप रसगंध हे निरनिराळ्या स्वरूपात असतात। त्यातूनच आकर्षण प्रलोभन निर्माण होतात। वृत्ती बहिर्मुख असल्यामुळे मनुष्य त्या आकर्षणांकडे प्रलोभनांकडे खेचला जातो। मग विवेकशक्ती काम करेनाशी होते। ती वस्तू तो पदार्थ येनकेन प्रकारेण मिळवण्यासाठी मनुष्य भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब करतो आणि अशातच माणसाच्या हातून दुष्कर्म कुकर्म पापकर्म घडत जातं। माणूस त्यात गुरफटत जातो। त्यातून तो आणखीन कुकर्म करत राहतो आणि आपण काही चुकीचं करत आहोत याचं भानच त्याला राहत नाही। यासाठी आपण प्रलोभनांच्या मागे धावतो आणि त्यात अडकतो याची जाणीव झाली पाहिजे। अशी जाणीव होण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेंद्रियांवर मनाचं नियंत्रण असलं पाहिजे। संयम हवा। आपण जे करतो ते योग्य आहे की अयोग्य अशी विवेकशक्ती जागृत असली पाहिजे। म्हणजेच माणसांनी बहिर्मुखता सोडून अंतर्मुख झालं पाहिजे। ही प्रक्रिया सावकाशच होते। मनुष्य अंतर्मुख झाला की मनाचा इंद्रियांवर ताबा येऊ लागतो। मग मन बुद्धीशी तादात्म्य पाहू लागतं। मग माणसाची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलू लागते। अशा स्थितीमध्ये या जगात परमात्मा परमेश्वर सगळीकडे भरलाय याची जाणीव होऊ लागते। सर्व भूतमात्रांमध्ये एकच परमात्मा आहे हे पटू लागतं। त्यातून परमात्म ज्ञान आत्मज्ञान वाढू लागतं। अशा स्थितीमध्ये हातून घडणारी कुकर्म दुष्कर्म पापकर्म होईनाशी होतात। मग माणसाच्या हातून सत्कर्म पुण्यकर्म होऊ लागतात। माणसाचा स्वभाव प्रवृत्ती बदलू लागते। म्हणून भगवंत म्हणतात की तू जरी पापकर्मी असलास अगदी पाप शिरोमणी असलास तरी असा गुणात्मक चांगला बदल तुझ्यामध्ये झाला की तुझ्या हातून पापकर्म होणार नाही। असं ज्ञान आत्मज्ञान झालं की माणूस अंतर्बाह्य बदलतो। अवतीभोवती आकर्षण प्रलोभन मोह असणारच, पण असा ज्ञानी मनुष्य त्यातला धोका ओळखून त्या मोहाला प्रलोभनांना टाळून त्यांना बाजूला सारून आपला जीवनक्रम चालू ठेवतो। आता तो त्याचा स्वधर्म स्वकर्तव्य फलाशा रहित होऊन करू लागतो। त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो। यासाठी बहिर्मुखता सोडून अंतर्मुखच झालं पाहिजे। हे साधण्यासाठी धैर्य चिकाटी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असायला हवी। असं झालं की ज्ञान आत्मज्ञान प्राप्त होऊन मनुष्य परमात्म सन्मुख होतो आणि परमात्म प्राप्ती या ध्येयाने तो आपला जीवनरथ घेऊन जातो। या श्लोकात भगवंतांनी ज्ञान प्लवेन म्हणजेच ज्ञानरूपी

नौकेनं असं म्हटलेलं आहे. भवसागरातून आपल्याला ज्ञानरूपी नौकेतून प्रवास करायचा आहे. या भवसागरातून प्रवास करताना आकर्षणांचे अडथळे येणारच, वाटेत मोहांची बेटं असणारच, प्रलोभनांच्या लाटा उसळणारच, पण आपली जीवन नौका ज्ञानरूप नौका असेल, आपल्याला स्वकर्तव्यांचं स्वधर्माचं भान असेल, तर ज्ञानरूपी नौकेतून प्रवास करताना आकर्षणांचे अडथळे, मोहांची बेटं आणि प्रलोभनांच्या लाटा कुशलतेने टाळून प्रसंगी मार्ग बदलून आपल्याला हा भवसागर तरून जाणं शक्य होतं. यासाठी अहंकाराचा त्याग, ज्ञानेंद्रियांवर मनाचं नियंत्रण आणि मनावर बुद्धीचं नियंत्रण असलं पाहिजे. बहिर्मुखतेचा त्याग करून अंतर्मुख झालं पाहिजे. हे साधण्यासाठी धैर्य, चिकाटी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यामध्ये सातत्य असलं पाहिजे. या सगळ्यांमुळे पूर्वी केलेल्या पापांमधून मुक्ती आणि नवीन पाप हातून घडणार नाहीत. याचा परिणाम म्हणून या ज्ञाननौकेने भवसागर तरून पहिलं तीराला म्हणजे मुक्तीच्या मोक्षाच्या मुक्कामाला पोहोचता येईल. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, जरी कल्मशांचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी असे, तरी ज्ञानशक्ती चैनी पाडे, हे आघवेची थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. माऊली म्हणतात, तू पापांचं आगर, भ्रांतीचा सागर किंवा मनाच्या घोटाळ्यांचा डोंगर जरी असलास, तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सगळं किरकोळ आहे. ज्ञानाच्या अंगचं हे निर्दोष सामर्थ्य असं आहे. आपल्याकडून पूर्वायुष्यात कळत नकळत अनेक पापं घडली आहेत, परंतु या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अंतर्मुख होऊन ज्ञानाचा मार्ग चोखळल्यावर आपण सर्व पापांमधून मुक्त होऊन भवसागर तरून जाऊ शकतो. आजच्या संदर्भात हा श्लोक प्रत्येक माणसाला प्रचंड मानसिक बळ देणारा आणि चुकांना सुधारून पुढे जाण्याचा मार्ग दाखवणार आहे. जगण्याची नवी उमेद देणारा संजीवनी मंत्रच आहे. भूतकाळात आपण केलेल्या मोठ्या चुका, घेतलेले चुकीचे निर्णय, गुन्हेगारी प्रवृत्ती यातून बाहेर पडून चुका सुधारून पुन्हा नव्याने जीवन जगण्याची संधी ज्ञानामध्ये अर्थात आत्मज्ञानात सापडते. आत्मज्ञान, विवेक यामुळे कोणत्याही टप्प्यावर आयुष्याची नव्याने सुरुवात होऊ शकते. आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर आपल्या आचरणात सुधारणा करण्याची इच्छा झाली तर स्वतःला सावरून भविष्यकाळ उजळवण्याची संधी शोधायला हवी. ज्ञानप्राप्तीसाठी योग्य वाट नक्की मिळते, फक्त पावलं त्या दिशेने टाकण्याची इच्छा असायला हवी.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 36वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं जयश्री वाघमारे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आता थोड्याच वेळात जय मला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
6: हम उस देश के वासी हैं
7: जिस देश में गंगा बहती है.
8: और बताएंगे क्या जगह है मुकेश की उनके जीवन में.
9: वो उनकी तो एक दिल में छवि ऐसी है कि जिसको बोलते हैं ना कि पूजा जाता है.
10: वो अगर होते तो शायद मैं पैर पकड़ के बैठा ही रहता.
8: याद रखिए 21 और 22 जुलाई शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
7: सुनो जी सुनो, हमारी भी सुनो.
11: ये विविध भारती राष्ट्रीय सेवा है देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में फौजी भाई सुनेंगे जयमाला कार्यक्रम.

0: श्रोतेहू हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहू पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

कार्यक्रमात सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात, लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं रिधनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया, अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप

0: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं जयतीर्थ मेवुंडे यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
3: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्ही

0: तुम्ही डॉक्टर परीक्षित बेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित बेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात. स्वर आणि संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं. याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजले आहेत. आता हवा महल हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: हवा महल.

hey, hey, hey.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: तेरी मेरी इन रातों में रंगीन हुई जाती है। पूछो तो जरा दिल से कि ये मोहब्बत क्यों इतनी संगीन हुई जाती है।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच, रूप नवे,

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: ใจร่า
1: श्रोतेहो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो नमस्कार. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो आज जागतिक चंद्र दिवस. विज्ञानासाठी चंद्र हा एक उपग्रह असेल पण आपल्या चित्रपटसृष्टीसाठी तो भावनांचा सर्वात मोठा साथीदार आहे. प्रेमाची सुरेल कबुली असो, विरहाची व्याकुळता असो की सौंदर्याची उपमा, चित्रपटातल्या दिग्दर्शक आणि कवींनी चंद्राच्या साक्षीनंच प्रत्येक भावना पडद्यावर जिवंत केली आहे. आजच्या जागतिक चंद्र दिनानिमित्त कार्यक्रमात चंद्राचीच काही गाणी.

0: श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात नौ शेरवा ए दिल या चित्रपटातलं परवेज शमसी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो कार्यक्रमात आता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात बरखा या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

0: बरखा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत होतं चित्रगुप्त यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक संकल्प. एकाच दिवसात 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विश्वविक्रमाचा प्रयत्न.
3: तुम्हालाही चष्म्यातून कायमची मुक्ती हवी आहे? मग आजच मोफत लेसिक पात्रता तपासणी करून घ्या. डॉक्टर दूधभाते नेत्रालय, 15 वर्षांचा विश्वास.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पेईंग गेस्ट या चित्रपटातली मजरुहा सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी

0: कपिल देवा, डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांची रचना मुकेश यांच्या स्वरात. फूल बने अंगारे या चित्रपटातलं गीत आहे. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक संकल्प, एकाच दिवसात 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विश्वविक्रमाचा प्रयत्न।
3: तुम्हालाही चष्म्यातून कायमची मुक्ती हवी आहे? मग आजच मोफत लेसिक पात्रता तपासणी करून घ्या। डॉक्टर दूधभाते नेत्रालय, 15 वर्षांचा विश्वास।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, मैं चूप रहूंगी हे नाव आहे चित्रपटाचं आणि या चित्रपटासाठी गात आहेत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्ती यांचं.

0: से पर्दा हटाना न था, चांद जाने कहाँ खो गया।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये।
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
6: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात शेवटचं गाणं।

0: लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरात सती सावित्री या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. भरत व्यास यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित वेगळे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम समाप्त करत आहोत, परंतु या सभेतून मी प्रज्ञा कळसकर आपला निरोप घेते. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 वाजून. शुभरात्री. जय हिंद.